नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 22 आषाढ 1948 म्हणजेच 13 जुलै 2026. सकाळचे 5:58 झाले आहेत. आमची आजची प्रातःकालीन सभा आता सुरू करत आहोत.

या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते. श्रोतेहो, यानंतर 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

दिलीप कुमार रॉय यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूया देशभक्तीपर गीतरचना समूह स्वरात.

0: समूह स्वरातली ही देशभक्तीपर रचना होती सरस्वती कुमार दीपक यांची. संगीत सतीश भाटिया यांचं. या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झालेत. शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आता प्रसारित करतोय.
1: नमस्कार मंडळी. फऱ्या हा एक जीवाणूजन्य आजार आहे. हा आजार काही भागामध्ये वर्षभर दिसून येत असला तरी मुख्यतः पावसाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. पावसाळ्यातलं ढगाळ आणि अति आर्द्रतायुक्त वातावरण जीवाणूच्या वाढीसाठी अनुकूल असतं, म्हणून या काळात प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. ग्रामीण भागामध्ये या आजाराला घाट्या, एकटांग्या, काळा तिमाही असं म्हणतात. साधारणतः 6 ते 24 महिने वयोगटातील जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. जनावरांना जर हा आजार झाला तर मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण हे जवळपास 80 ते 100% असतं. या आजाराची लक्षणं म्हणजे जनावर लंगडताना दिसतं, ताप येऊन अंगाला कंप सुटतो, भूक मंदावते, रवंथ करण्याची प्रक्रिया बंद होते. बाधित जनावराच्या मांसल भागावर, विशेषतः मानेवर, पाठीवर आणि मागच्या पायाच्या जाड स्नायूंवर तीव्र सूज येते आणि जनावरं लंगडतात. बाधित जनावराला श्वासोच्छ्वास करायला त्रास होतो. सुजलेला भाग काळसर पडून त्वचा कोरडी आणि मऊ पडते. सुजलेल्या भागावर दाबल्यास बुडबुड्यासारखा चरचर आवाज येतो. बाधित त्वचा सुरुवातीला गरम आणि वेदनादायक असते, परंतु कालांतरानं ती थंड आणि संवेदनाहीन होते. लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यानंतर 24 ते 60 तासांमध्ये बाधित जनावराचा मृत्यू होतो. फऱ्या आजाराचं निदान हे या लक्षणांवरून करता येतं, परंतु अतितीव्र प्रकारात लक्षणं दिसत नसल्यानं निदान करणं कठीण.

जातं. बाधित जनावराच्या सुजलेल्या स्नायूवर दाब दिल्यास आलेल्या चरचर आवाजावरून तसंच काळपट लालसर पडलेल्या त्वचेवरून प्राथमिक निदान करता येणं शक्य होतं. आजाराचं पक्कं निदान करण्यासाठी सूज आलेल्या स्नायूला चिरा देऊन त्या ठिकाणी निघणारा जो स्त्राव असतो तो प्रयोगशाळेत पाठवावा. काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली बघून जीवाणूचं संवर्धन करून रोग निदान करता येतं. योग्य उपचाराअभावी जनावर 1 ते 2 दिवसात मृत्युमुखी पडते. म्हणून आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच आवश्यक ठरतात. यासाठी जनावरांना वेळेवर लसीकरण करावं. आजारावर वेगवेगळ्या प्रकारच्या मृत लसी उपलब्ध आहेत. 3 ते 6 महिन्याच्या वासरांना प्राथमिक लसीकरण करावं. रोगप्रतिकारक शक्ती अधिक सशक्त होण्याकरता 4 महिन्यांनी दुबार लसीकरण करावं. 2 वर्षावरील जनावरांना पावसाळ्यापूर्वी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं दरवर्षी प्रत्येक जनावराला लसीकरण करावं. आजाराचा प्रादुर्भाव हा मेंढ्यांमध्ये सुद्धा दिसून येतो. गाभण मेंढ्यांमध्ये प्रसूतीच्या 1 महिना आधी लसीकरण करू

0: रोगप्रतिकारक शक्ती अधिक सशक्त होण्याकरता 4 महिन्यांनी दुबार लसीकरण करावं. 2 वर्षावरील जनावरांना पावसाळ्यापूर्वी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं दरवर्षी प्रत्येक जनावराला लसीकरण करावं. आजाराचा प्रादुर्भाव हा मेंढ्यांमध्ये सुद्धा दिसून येतो. गाभण मेंढ्यांमध्ये प्रसूतीच्या 1 महिना आधी लसीकरण करून घेणं आवश्यक असतं. मंडळी, या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाधित जनावराला निरोगी जनावरांपासून वेगळं करावं आणि त्वरित औषधोपचार सुरू करावेत. गोठ्यातील पृष्ठभाग जाळून घ्यावा. गोठा नियमित स्वच्छ ठेवावा. जनावरांना दलदलयुक्त भागात चरायला सोडू नये. तसंच मृत्यू झालेल्या जनावरांना खोल खड्डा करून पुरावं किंवा जाळून टाकावं. तर मंडळी, अशा प्रकारे जनावरांमध्ये आढळणाऱ्या फऱ्या आजारावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये जनावरातील फऱ्या आजाराचं नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करू आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा।
1: श्रोते हो नमस्कार, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे। श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत।
2: श्रोते हो नमस्कार, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे। तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे। आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे, तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं। त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू। त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो, त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं। आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशन आलेलं आहे। पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई। त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं। त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं। त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात। कोणी गजकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं, पण तुम्ही अंजूताला गजकरण म्हणणे आणि गजकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं। तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं, तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं। म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते, आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे। आजकाल स्किन लाईट, मेलॅमेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी

0: वापरावी त्याची वापरताना काळजी काय घ्यावी ती कधी वापरावी हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना ते का नाही घ्यायचं असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ परचेसिंग करतो. आणि या सेल्फ परचेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. का? कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमनी येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमनी गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
3: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. यात श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा

0: केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरामधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस, पीक, पाणी, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राकडून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आपल्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी. कार्यक्रमांची रूपरेषा: सकाळी 7:00 गोष्टी तंदुरुस्ती हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आम्ही प्रसारित करू श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर आनंद घ्याल भावगीतांचा. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट गीतं. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र याविषयी रेखा रानाडे दिवेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ हा महिलांकरता विशेष कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. त्यानंतर भावगीतं. 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये स्मिता बर्वे यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून. त्यानंतर गीत संध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकाल. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत प्रसारित होईल. 7:15 आजचं विधिमंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती या विषयावर चर्चा. सहभाग सचिन फडपाटील आणि निशांत बोरनासी यांचं. तसंच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्व आणि खनिज मिश्रणाचं महत्त्व याविषयी डॉक्टर शायनी जोगी यांची मुलाखत प्रसारित होईल. रात्री 8:15 प्रसारित करू हिंदी सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित शरद सुतवणे यांचं गायन राग पुरिया धनश्री आज आम्ही प्रसारित करणार आहोत. तर श्रोते हो, असे असतील आपले आज दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. या पहिल्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
7: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
9: नमस्कार श्रोते, तर आपण तंट्या बिल्लाबद्दल ऐकत होतो। हा हळूहळू जसं समाजाचं नेतृत्व करायला लागला, समाजामध्ये ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला लागला, तसा अनेकांचा मित्र बनला आणि त्याच्या संपूर्ण समाजामध्ये राष्ट्रीय भावना वाढीला लागली। याच्यामुळे निंबाड प्रदेशावरती ज्या ज्या राजांनी राज्य केलं त्यांनी कधीही भिल्लांच्या जंगलामधलं जे मुक्त जीवन होतं त्याला कधीही धक्का लावला नाही, परंतु ते ब्रिटिश शासनाला अनुकूल असल्यामुळे ब्रिटिश धार्जिण्या कारवाया मात्र सर्वांच्या चालू होत्या। तेव्हा अशा बड्या लोकांवरती तंट्या भिल्ल त्यांच्या घरावरती दरोडा टाकायचा, त्यातून जे धन मिळेल त्यातून ते गरजूंना वाटून टाकायचा, त्यांना सढळ हाताने मदत करायचा। समाजाने जो त्याला प्रतिसाद दिला, ह्या प्रतिसादामध्ये त्याचं नेतृत्व इतकं बळकट झालं की तो सहजासहजी कुणाच्या हातात सापडेना। पोलिसांना त्याला अटक करणं म्हणजे एक मोठं दिव्य होऊन बसलं। सलग 12 वर्ष तो ब्रिटिश पोलिसांच्या हाती काही लागला नाही। शेवटी 11 ऑगस्ट 1889 म्हणजे त्यावर्षी त्या दिवशी रक्षाबंधन होतं, त्या दिवशी त्याला अटक झाली। त्याची मानलेली बहीण होती, तिचं नाव गंगा, तिच्याकडे तो गेला होता। परंतु त्या बहिणीचा नवरा जो गणपत यांनी याचा विश्वासघात केला। म्हणजे आपल्याला असं समजेल की आपल्या संपूर्ण समाजामध्ये मुळातच पराजयाचं मुख्य कारण हे आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचा केलेला विश्वासघात, हे आपल्याला सर्वसामान्यरित्या सगळीकडे आढळून येईल। हा जो धोका झाला त्याच्यामुळे तंट्याला अटक झाली आणि त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1889 म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांनी, 11 ऑगस्टला अटक झाली, 10 नोव्हेंबर त्याच वर्षी न्यूयॉर्क टाईम्स जो पेपर आहे त्यांनी या तंट्या भिल्लाच्या अटकेची बातमी दिली। म्हणजे बघा, निंबाडसारख्या आदिवासी प्रदेशामध्ये एका भिल्लाला अटक होते, त्याची बातमी, त्यांनी केलेला लढा, त्याची माहिती अमेरिकेपर्यंत पोचते आणि न्यूयॉर्क टाईम्समध्ये ती बातमी छापून येते। त्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी जबलपूर सेशन कोर्ट

0: कोर्टमध्ये त्याची सुनावणी झाली त्या केसची आणि न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. अर्थात सरकारला लोकांच्या उद्रेकाची भीती होती, तर त्यामुळे त्याला कुठल्या दिवशी कोणत्या तारखेला फाशी दिलं गेलं हे सरकारनं कायमच गुपित ठेवलेलं आहे, ते काय माहिती नाही. फाशीनंतर त्याचा जो मृतदेह होता तो इंदूरजवळ सध्या जे खंडवा स्टेशन आहे त्या खंडवा स्टेशनच्या आधी पाताळपाणी काळपाणी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ फेकून दिला. आज त्या स्टेशनजवळ त्या मधल्या रेल्वे मार्गावर तिथे एक त्याचा लाकडाचा पुतळा बांधण्यात आलेला आहे आणि त्यालाच सध्या तंट्या भिल्लाची समाधी असं समजलं जात. रेल्वे न चुकता पाताळपाणी इथं थांबते आणि तंट्या मामाला सलामी देते. तंट्या हा निमाड प्रदेशातल्या नागरिकांचा समस्त नगरजनांचा अभिमानाचा विषय झाला. तंट्याच्या कथा, त्याच्या ओव्या आणि त्यांनी गायलेली गीतं या निमाडमध्ये आजही लोकांच्या तोंडावरती आहेत. राष्ट्रसेनानी म्हणून त्याला पदवी मिळाली आणि ही पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणानं दिली. त्याचं हे जे जीवन आहे प्रेरक आहे आणि त्या समाजामध्ये निमाडमध्ये अजूनही त्याचं स्मरण केलं जातं. गावोगाव लहान मुलांना त्याच्या कथा ऐकवल्या जातात आणि शेवटी काय असतं की या अशा कथांमधून ऐकून जेव्हा हजार लोक ऐकतात, जेव्हा 10,000 लोक ऐकतात, तेव्हा कुठेतरी एका व्यक्तीला ते मनापर्यंत पोचत असतं आणि त्याच्यातूनच राष्ट्राचे नवीन वीर तयार होत असतात. या संपूर्ण कथा जेव्हा आपण सांगतो आणि ऐकत असतो तेव्हा त्या आपल्या आतपर्यंत किती झिरपतात आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये काय सूक्ष्म बदल होतात हे जरी आपण बघितलं तरी त्याच्यातून आपल्या मनामध्ये जी राष्ट्रभक्ती तयार होते त्या भक्तीचं कृतीमध्ये रूपांतर होईल. कारण ऐकणं हा भाग झाला पण ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन आपण कुठेतरी कृतीशील असलं पाहिजे, या इतिहासामधून आपण शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक असं घडावं हाच उद्देश सगळ्या गोष्टींच्या मागे असतो.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा.
3: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे.
1: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे.
3: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टीहीनांसाठी हा संकल्प करा.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
4: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
3: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
4: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
3: दिस भरले

0: टाकी काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार।
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
5: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
6: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
8: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। तृतीय पंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही। पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार। 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश। आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। आता सविस्तर बातम्या। रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली। वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली। यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे। नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं। केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते। या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या

0: 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे, असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे, असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यांमध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषीतज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि

0: बौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

आरोग्य हेच धन अशी म्हण प्रचलित आहे. परंतु आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आपल्या जीवनातील स्वच्छतेचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ हवा, पाणी, परिसर, वातावरण कोणाला नको असतं? स्वच्छतेनं रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत. आपल्याला हे सगळं माहीत आहे, परंतु तरीही आपण यासाठी काहीच करत नाही. आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करतो. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण जोपर्यंत स्वच्छताप्रिय होत नाही तोपर्यंत काहीही बदल होणार

शक्यच नाही. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, ट्रेन, ऑफिस, बगीचा, इमारती, रस्ते, गल्ली, बोळात आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणं, पान खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं, सिगरेटची थोटकं, खाद्यपदार्थांची वेष्टणं, कागदाचे तुकडे कुठेही फेकतो माणूस. आपल्या नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारं बनली आहेत जणू. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार वाढत आहेत. स्वच्छता राखण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरा. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळाच ठेवा. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करा. हे सारं लक्षात घेऊन स्वच्छतेचा मूलमंत्र जपा. कारण माझा गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम

0: जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप, आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशनच होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा, खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान, जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा

0: पर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नाव रूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे एआयचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरती आहे तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला एआय मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या या भौगोलिक दिशेने पसरती आहे. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे एआयचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला
1: आहे. सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याचीही. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाहीये. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही. पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो, की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF पेरणी करणे. एकतर BBF किंवा सरीवरंबा, याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ SOP कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का एल निनो, तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून

शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं। तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी। तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते। नमस्कार।

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करतोय.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर.
4: नमस्कार
3: डॉक्टर आशिष. असं कधी होतं का की रुग्णाला त्रास खूप होतोय पण आजार काही फार मोठा आहे असं वाटत तरी नाही? म्हणजे असं झालं होतं की ओळखीचे एक जण होते, ते सहज दाखवायला म्हणून डॉक्टरांना गेले, त्यांना वाटलं काहीतरी किरकोळ असेल तर त्यांना डायरेक्ट ऍडमिटच करून घेतलं डॉक्टरांनी. तर अशी केस तुमच्याकडे असते का आणि काय असतं याच्यामध्ये?
4: बऱ्याचदा रुग्णालाच त्यांच्या तक्रारी समजून येत नाहीत. असाच एक 50 बाई गेले 8 ते 10 मानसोपचार त्यांना सुरू होता. त्यांना चिंता, नैराश्य, दडपण आणि दररोजच्या गोष्टी करताना लक्ष विचलित होणे अशा अनेक मानसिक विकारांनी त्या त्रस्त होत्या. यातच आता त्यांना मेनोपॉजचा काळ आला होता आणि त्यामुळे या आजारांमध्ये एक भर पडली होती आणि या सर्वांमध्ये त्यांचे स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले असावे.
3: अच्छा.
4: त्यांना साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला होता, खोकल्यातून चिकट किंवा पिवळसर किंवा हिरवा कफ पडत होता, अधूनमधून छातीत दुखत होते, श्वास घेताना त्रास होत होता, किरकोळ कणकण, ताप येत होता आणि या सर्वांबरोबर सतत प्रचंड थकवा, अशक्तपणा हा जाणवत होता. आधीच मानसिक विकारांनी ग्रस्त आणि त्यामध्ये खाणे आणखीनच कमी झाले, या सर्वांमुळे मानसिक विकारांचा भाग समजून त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असावे. जेव्हा आमच्याकडे पेशंट आल्या तेव्हा फुफ्फुसाच्या आवरणांमध्ये पाणी झाले असेल असा अंदाज आम्हाला आला. जेव्हा प्रत्यक्ष छातीची सोनोग्राफी केली त्यामध्ये पस असावा ही शंका आली, त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी प्लॅन केला आणि ती शंका खरी ठरली. त्यामध्ये पस निघाला, त्याची तपासणी केली, त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाले. अर्थात योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बहिणीचा आजार कमी झाला.
3: याबद्दल तुमच्याकडून आधी ऐकायचंच आहे सर, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष, तुम्ही सांगताय अशा रुग्णांबद्दल की ज्यांना दिसत तर काही नाही पण खूप गंभीर आजार झालेला असू शकतो.
4: हो, तर ते त्यांचा क्षयरोगाचं निदान झाले आणि अर्थात योग्य त्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला आणि मानसोपचारासाठी जी औषधी सुरू होती

0: त्या औषधांचा सुद्धा डोस कमी करू शकलो आम्ही.
1: अच्छा.
0: या सर्वांमुळे त्या या आजारातून बऱ्या झाल्या. खरं तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि क्षयरोग अशा व्यक्तींमध्ये होतो ज्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन विकार किंवा वेगवेगळ्या दीर्घकालीन विकारांसाठी स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट चालू असते. याचबरोबर काही अचानक कारणानिमित्त कामाचा ताण वाढतो, जागरणी होतात आणि खाण्याकडे दुर्लक्ष होते. अशा काळात रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा त्रास होतो. अशा सर्व व्यक्तींमध्ये क्षयरोगाची पॉसिबिलिटी जास्त असते. ही महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, नेमके आणि नियमित उपचार महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: यामध्ये चाल ढकल करून चालत नाही, उपचाराचा डोस कमी करून चालत नाही. आणि सर्वात महत्वाचे, घाबरून न जाता सुरुवातीला तपासली जाणारी त्यांची थुंकी किंवा ब्रॉन्कोस्कोपी किंवा आपण ब्रॉन्कोस्कोपी मध्ये घेतला जाणारा ब्रॉन्क्युअल वॉश, जसं की ह्या केसमध्ये आपण त्यांचा पू काढला,

0: मधील क्षयरोगाच्या जंतूसाठी आणि त्याचबरोबर त्या औषधांच्या रेजिस्टन्ससाठी त्याची तपासणी करून घेणं आणि त्याची नेमकी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
1: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थकेअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत काही क्षणातच.
5: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
6: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक.

आशा भोसले यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अनिल अरुण यांचं. भावधारा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. तसंच 8:40 संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं लोणी काळभोर ते यवत या मार्गावरचं आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकाल पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या

स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात 1 पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या तिन्ही चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान

कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35 कोटी 27 लाख रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरिवार। श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते। त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो। ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो। आजच्या आकाशवाणी वृत्तांत मध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा। श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होते।

या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरीही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव

0: मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन. आमच्या उरुळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात, त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या, आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी, तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
1: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीच हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण खोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे. आणि इथं मुलांसाठी खेळणी, आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5000 रुपये मिळतात, ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म, 14-14 फॉर्म झालेले.
2: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 141 पालख्या आज उरुळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य माझे, या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे, बऱ्याचशा दिंडा स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
4: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे, 2 तास झालो उभा इथे. वारीमध्ये लय वारी वाढतं, वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना, अहो सगळंच आहे इथं. अहो नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळेल असं वाटतं, एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
5: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या उळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण, सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
2: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
6: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते, तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधत. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित

0: ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाही आहे, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा, जय जय राम कृष्ण हरी.
1: श्रोतेहो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
2: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे इंडो ॲथलेटिक सोसायटीचं पुणे, जे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खरं तर हा एक ती आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. जे अशा अर्थाने भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूरपर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल. आणि या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 पेक्षा जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 वर्षांच्या मुला मुलींपासून 80 वर्षांच्या आजोबापर्यंतचे लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं.
1: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
3: नमस्कार, जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 ठिकाणी आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्य विषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
1: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात.
4: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत, जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर

0: महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडले, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही. जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो, त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृतमधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व दुसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी, योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास. यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिकपणा. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रोतेहो, यांच्यासोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोतेहो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोतेहो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांत मधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी

0: पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. थोड्याच वेळात लखलख चंदेरी कार्यक्रम.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
5: सचिन,
4: मम्मी,
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
6: सुन बाई.
7: काय सासूबाई?
6: ह्या घराचे काही नियम आहेत.
7: जसे?
6: जसे इथे कॅश ची परंपरा नाही आहे.
7: मग देवाण घेवाण?
6: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
7: ओह,
6: जसे UPI ने.
7: अच्छा.
6: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
7: तो काय सासूबाई?
6: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
7: तुम्ही पण ना सासूबाई.
8: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
9: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली काही भजनं आपण ऐकणार आहोत.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातली ही रचना होती राजेंद्र कृष्णन यांची, संगीत हेमंत कुमार यांचं आणि चित्रपट मिस मेरी.

बैजू बावरा या चित्रपटासाठी हे गीत होतं शकील बदायूनी यांचं, संगीत नौशाद यांचं, स्वर होता महम्मद रफी आणि सहकारी यांचा.

कमर जलालाबादी यांची रचना संगीतबद्ध केली होती ओ पी नय्यर यांनी. कल्पना या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांनी.

मोहम्मद रफी यांनी गॅलेली साहिर लुधियानवी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत ओ पी नय्यर यांचं, चित्रपट नया दौर. या रचनेबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये गोपी, मिस मेरी, बैजू बावरा, कल्पना, बसंत बहार आणि नया दौर या चित्रपटातली काही भजनं आपण ऐकली. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: श्रोतो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आज स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र याविषयी रेखा रानडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद प्रसारित करतोय.
3: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, स्वयंपाकघर आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा. बऱ्याच जणांना, म्हणजे ज्यांना ज्यांना आवड आहे ते आणि आपल्या सगळ्या गृहिणी मैत्रिणी यांची तर ही हक्काची जागा म्हणजे स्वयंपाकघर. खरं तर इथे अनेक प्रयोग होत असतात. म्हणजे ही एक प्रयोगशाळाच आहे, नाही का? या प्रयोगशाळेत वेगवेगळे पदार्थ तयार होतात हे तर आहेच, पण त्याबरोबर या प्रयोगशाळेतही एक रसायनशास्त्र आहे. खरंच हाच वेगळा विषय आजच्या आपल्या मुलाखतीचा आहे. स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र आणि त्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत रसायनशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका रेखा रानडे दिवेकर. मॅडम नमस्कार.
4: नमस्कार पल्लवी.
3: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: आत्ताच मी असं म्हटलं की आपलं जे स्वयंपाकघर आपली हक्काची जागा असते आणि बऱ्याच जणांचा तो एक सॉफ्ट कॉर्नरही असतो की तिथेच त्यांचं सगळं विश्व सामावलेलं असतं आणि तिथेच एक रसायनशास्त्र घडत असतं. नकळत सगळ्यांचंच त्याकडे लक्ष जातं असं नाही. तर मला सुरुवातीला असं सांगा की रसायनशास्त्र म्हणजे नेमकं काय?
4: रसायनशास्त्र म्हणजे बघ की रसा म्हणजे पृथ्वी आणि या पृथ्वीमध्ये जे जे काही सगळं सामावलेलं आहे त्याला म्हणायचं रस. आणि ह्या विषयीचं जे शास्त्र ते रसायनशास्त्र.
3: खरं तर आपण हे सगळं शाळेत शिकलेलो आहोत, पण तिथे ते फॉर्म्युले ती समीकरणं ह्याच्यातच आपण गुंततो. पण हे असं रसायनशास्त्र स्वयंपाकघरातही आहे हे आपल्याला माहीत असतं पण आणि नसतं पण, नाही का? मला सांगा मॅडम की स्वयंपाकघरात हे रसायनशास्त्र कसं काय उपयोगी पडतं?
4: आता बघ, आपण जेव्हा रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत असतो तर तेव्हा आपण काय करतो तर वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या धातूची अशी छोटी छोटी भांडी घेतो.
3: बरोबर.
4: आणि मग त्यामध्ये आपण वेगवेगळी रसायनं घालतो.
3: बरोबर.
4: आणि ते एकमेकांमध्ये मिसळतो किंवा कधी गरम करतो, कधी थंड करतो, कधी बाष्पीभवन करतो, असं वेगवेगळं करतो. आणि स्वयंपाकघरात तरी आपण वेगळं काय करतो असं करतो, नाही का? वेगवेगळी भांडी घेतो, म्हणजे कधी लोखंडी, कधी पितळी, कधी नॉनस्टिक, कधी अल्युमिनियम. आणि मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो. कधी काय करतो आपण की झाकण ठेवतो आणि त्या झाकणावर पाणी ठेवतो. कधी कधी आपण नुसतीच वाफ दवडतो किंवा आपण कधी कधी कुकरला लावतो म्हणजे शिजवतो.
3: बरोबर.
4: तर अशा वेगवेगळ्या ज्या आपण क्रिया करतो तेव्हा काय होत असतं की या पदार्थांचं रसायन पलट असतं. म्हणजे 2-3-4 पदार्थ जेवढे आपण मूळचे घेतो त्याच्यामधून एक वेगळंच नाही का मिळत. म्हणजे आमटी करायची तर तुम्ही काय काय घेता, तुरडा, चिंच, गूळ, तिखट मीठ, गोड मसाला आणि काय काय, पण मिळतं एक वेगळंच रसायन. बरोबर आहे ना?
3: बरोबर.
4: म्हणजे म्हणून ही एक प्रयोगशाळा आहे. आणि आपण म्हणतो बघ आज अनरशांचा प्रयोग फसला किंवा चकल्यांचा प्रयोग फसला, म्हणजे आपल्याला माहीत असतंच की आपण एक प्रयोग करतोय.
3: खरंय, खरंय, खरंय.
4: आपण त्याच्याकडे एवढं सिरियसली तेव्हा बघत नसतो. पण खरं म्हणजे आपण स्वयंपाकघराकडे खूप सिरियसली बघायला पाहिजे की ज्या योगे आपलं आरोग्य जे आहे ते आपण स्वयंपाक कसा करतो, कुठच्या भांड्यात करतो त्यावर सुद्धा
3: अवलंबून आहे.
4: अवलंबून असतं.
3: नक्कीच, नक्कीच. आता तुम्ही म्हणालात तसं की एक पदार्थ फसतो किंवा एखादा पदार्थ यशस्वी होतो हा एक प्रयोगच असतो आणि त्यातून मिळणारं एक जे वेगळं प्रोडक्ट म्हणेन मी की ते असतं ते आणखीन छान लागतं आणि मग आपणही त्याच्यात प्रयोग करत राहतो, नाही का?

0: बरोबर आहे, अगदी बरोबर.
1: आता तुम्ही असा उल्लेख केलात की आपण जे अन्न शिजवतो त्या अन्न शिजवण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रिया करतो, शिजवतो, तळतो, भाजतो, सगळ्या गोष्टी करत असतो. तर हे अन्न शिजवण्यासाठी आपण जी भांडी वापरतो तर ती नेमकी कोणती वापरावी, कारण त्याची पण एक रासायनिक क्रिया आपण बनवणाऱ्या पदार्थावर होत असते, तर जरा त्याबद्दल सांगा.
0: अगदी बरोबर. काय आहे ना की आपण पूर्वापार कुठची भांडी वापरायचो, लोखंडी भांडी वापरायचो. म्हणजे बघ, आपल्या सगळ्यांकडे लोखंडी कढई असायची, कडलं असायचं छोटं, पळी असायची लोखंडी, त्याचबरोबर आपल्याकडे पितळेची मोठी मोठी भांडी असायची, तांब्याची असायची. परंतु आपण त्यावेळेला, म्हणजे आता मी एक सिनियर सिटीजन आहे, पण मी जेव्हा तरुण होते तेव्हा अल्युमिनियमची भांडी, नॉनस्टिक भांडी ही वापरायची अजिबात पद्धत नव्हती. आणि आता आपल्या लक्षात आलेलं आहे की आपण जे पूर्वी करायचं होतं तेच बरोबर होतं. आता मी तुला त्याची कारण सांगते. आता बघ, जेव्हा कधी आपण लोखंडी कढईमध्ये पदार्थ करतो तेव्हा काय होतं की अत्यंत सूक्ष्म प्रमाणात त्या पदार्थामध्ये लोखंड मिसळत असतं.
1: बरोबर,
0: बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होतं की त्या पदार्थाला बघ एक वेगळीच चव येते. म्हणजे असं आपल्याला कळणार नाही याच्यात आयर्न आहे वगैरे, पण तरी चव जे लोक व्यवस्थित चोखंदळपणे खातात त्यांच्या नक्कीच हे लक्षात येतं की लोखंडी कढईत केलेला पदार्थ आहे, काय काचऱ्या असो किंवा काही असो. बरोबर आहे. तर म्हणून जेव्हा आपण कधीतरी असं होतं बघ की आपलं हिमोग्लोबिन कमी होतं आणि मग तेव्हा आपल्याला डॉक्टर काय सांगतात की आता आयर्नचं म्हणजे आयदर लिक्विड फॉर्म मध्ये घ्या किंवा इंजेक्शन घ्या, पण मग नैसर्गिक मार्ग काय, तर लोखंडी कढईत शिजवा ना पदार्थ. आणि अत्यंत सोपा मार्ग म्हणजे लोखंडी तव्यावर तुम्ही रोजची पोळी, भाकरी, डोसा, ठेपला, धिरडी, काय जे
1: असेल ते,
0: जे असेल ते रोज लोखंडी तवा वापरा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला खूप फायदा मिळेल. म्हणजे ह्या अत्यंत लहान लहान गोष्टी असतात, पण त्याचा जो परिणाम होतो तो खूप मोठा असतो. त्याचप्रमाणे आपण आता नॉनस्टिक भांडी वापरतो बघ, तर आता जेव्हा आपण नॉनस्टिक भांडी वापरतो तेव्हा त्याच्या आतमध्ये ना एक टेफ्लॉन किंवा पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन असं ज्याला म्हणतात त्याचा थर असतो. आता जेव्हा आपण एखादा पदार्थ त्याच्यामध्ये करतो तेव्हा काय होतं की जेव्हा हे भांडं नवीन असतं तोपर्यंत त्याच्यामध्ये पदार्थ केला तर काही एवढं बिघडत नाही. पण काय होतं माहितीये का, आपण जसजसं ते भांडं वापरायला लागतो आणि आपण त्याची कितीही काळजी घेतली, अगदी तू उलटणं न वापरता लाकडी उलटणे वापरलेस तरीही त्याला एखादा क्रॅक पडतो. आणि आपण बघ भारतीय आहोत, आपला यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या असा आपल्याकरता ट्रेंड नाही. आणि त्यामुळे आपण ते तसंच वापरत राहतो. आणि काय होतं माहितीये का, ते जे जिथे ती चीर गेलेली असते किंवा तळा, त्याच्या दोन्ही बाजूनी ते टेफ्लॉन सुटायला लागतं, ते आपल्या अन्न पदार्थात मिसळतं. आणि एखाद्या वर्षाने तू बघशील तर तो नॉनस्टिक तवा चक्क पांढरा होतो. मग ते कुठे गेलं टेफ्लॉन? तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्थेत गेलं. आता आपल्याकडे हे टेफ्लॉन पचवायला कुठचीही एन्झाइम्स नाहीत, म्हणजेच हे साठून राहतं आपल्या शरीरात. आणि आपण म्हणतो ना हल्ली की वेगवेगळे आजार वगैरे होत असतात, तर त्याचं मूळ कुठेतरी नाही, जे आपली चुकीची जीवनशैली त्याच्यामध्ये हे पण एक आहे. तर त्यामुळे नॉनस्टिक वापरू नका, त्याचप्रमाणे अल्युमिनियम वापरू नये. याचं कारण असं आहे, जसं मी मगाशी म्हटलं की आपण लोखंडी कढईत पदार्थ केला तर लोखंड मिसळचं, तर अल्युमिनियमच्या कढईत केलं तर काय मिसळेल?
1: अल्युमिनियम.
0: आणि आता जेव्हा अल्युमिनियम आपल्या पोटात जातो तेव्हा अल्युमिनियमची एक रासायनिक क्रिया अशी आहे की ते आपल्या शरीरातलं झिंक जे असतं त्याला रिप्लेस करतं. रिप्लेस म्हणजे काय, त्याला काढून टाकतं आणि त्याची जागा स्वतः घेतं. म्हणजेच आपण झिंकची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. झिंकची कमतरता निर्माण झाली की ह्या झिंकच्या गोळ्या, त्यापेक्षा तुम्ही अल्युमिनियमची भांडी वापरू नका. मोठं आपल्याला झिंक कमी पडतं याचं कारण आहे आपण जे अल्युमिनियम जास्ती प्रमाणात वापरतो. सगळ्यांकडे आपण बघतो तर अल्युमिनियमच्या मोठ्या मोठ्या कढया असतात, म्हणजे आपल्या नकळत. आणि मग काही वर्ष जर तू त्या कढया वापरल्या तर त्या पातळ होऊ लागतात. कारण काय, त्या अल्युमिनियम आपल्या स्फोटात गेलेल्या असतात. तर त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्ही वापरू नका, म्हणजे नॉनस्टिक वापरायचं नाही, अल्युमिनियम वापरायचं नाही, लोखंडी वापरा, पितळी भांडी वापरा, कलही करून अर्थात.

0: स्टेनलेस स्टील वापरा
1: बरोबर,
0: असं करून आपण ही भांडी वापरावी स्वयंपाकघरासाठी.
1: खरंय खरंय, मला असं वाटतं. आणि की तुम्ही आता जे म्हणालात तसं की या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळे आपल्याला जे गरजेचं आहे ते आपल्या पोटात जाईल, त्याची कमतरता आपल्याला भासणार नाही, आणि हे दुसऱ्या गोष्टी वापरल्यामुळे जो नुकसान होत आहे तेही होणार नाही, नाही का?
0: बरोबर
1: मॅडम. आता या सगळ्यानंतर प्रश्न परत असा येतो की तो म्हणजे आपण जे जेवतो ते ताट किंवा थाळी, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की नेमकी कोणत्या धातूची थाळी वापरावी की जी आपल्याला गरजेची आहे आणि ज्याचा आपल्याला उपयोग होईल?
0: आता बघ, प्लॅस्टिक अजिबात वापरू नये.
1: हो,
0: काय होतं ना की जेव्हा आपण प्लॅस्टिकच्या थाळीमध्ये प्लेटमध्ये पदार्थ घेतो आणि आपण त्याचं सेवन करतो, आता असं आढळून आलेलं आहे की मानवी विष्ठेमध्ये मायक्रो प्लास्टिक असतं. आता हे मायक्रो प्लास्टिक जे आहे ते खूप घातक आहे. आणि हे कशामुळे येतं तर आपण ही जर प्लॅस्टिकची थाळी वापरणं हे एक आहेच, त्याचबरोबर आपण जी वेगवेगळी प्लॅस्टिकचे जे जार असतात की ज्याच्यामध्ये कधी आपण म्हणजे
1: ताट
0: नेतो, पाणी साठवून ठेवतो, किंवा डबा ज्या गृहिणी नेत असतील तर त्या त्याच्यामध्ये काही रस भाज्या किंवा साध्या भाज्या काहीही जेव्हा आपण त्याच्यामध्ये नेतो तेव्हा हा आपल्याला धोका असतो. इव्हन आपण जेव्हा कुठेही लग्नाला मुंजीला किंवा कुठल्याही समारंभाला जातो तर मी आज या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करेन की आपण आपापलं पाणी स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटलीतून घेऊन जा. आपल्या नकळत आपण या पृथ्वीवर इतका मोठ्या प्रमाणात कचरा जमा करतोय की आपल्याला त्याची कल्पनाही नाही आहे. आणि आपल्याला नुसतं वरकरणी बघून वाटतं की वा वा छान आपण अगदी शुद्ध पाणी पितोय, पण आपण आपल्या पृथ्वीचं किती नुकसान करतोय. आणि पुढची 5000 वर्ष तब्बल त्याला काहीही त्याच्यावर परिणाम होणार नाहीये. आणि आज समुद्रामध्ये कितीतरी जागा ह्या केवळ प्लॅस्टिकनी व्यापलेली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक स्ट्रिक्ट क्लीन होलो असं मी आज तुम्हा सगळ्यांना आवाहन करू इच्छिते. आणि दुसरी गोष्ट की स्टेनलेस स्टीलच वापरू शकता, काचेची म्हणजे ज्या प्लेट्स मिळतात त्या तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे चांदीची प्लेट. जेव्हा आपल्याकडे उष्टावण होतं ज्याच्यामध्ये त्या मुलाचा मामा किंवा आजी आजोबा जे कोणी असतील ते त्या बाळाला चांदीचं मग त्यांच्या ऐपतीप्रमाणे का होईना पण चांदीचंच देतात. म्हणजे वाटी, चमचा, ग्लास, छोटी प्लेट जे काही परवडेल ते पण चांदीचंच देतात. ह्याचं कारण काय तर चांदीमध्ये ना अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. कुठल्याही आजीला किंवा कुठल्याही नातेवाईकांना असं वाटत नाही की ते बाळ आजारी पडावं.
1: बरोबर.
0: आणि म्हणून चांदीच्या वस्तू देण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आणि ह्या अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल गुणधर्म याचा इतका स्ट्रॉंग आहे की कोरोनाच्या काळात मी जेव्हा अशी व्याख्यानं देत होते बरीचशी ऑनलाईन असायची तेव्हा मी अगदी आवर्जून सांगायची की हीच ती वेळ आहे की तुम्ही चांदीची सगळी भांडी लॉकर मधून बाहेर काढा, वापरा. कारण आपल्याला सगळ्यांना ह्या कोरोनाच्या जे व्हायरस आहे त्याच्याशी लढायचं आहे, तर त्यामुळे चांदीचं जरूर वापरा. दुसरी गोष्ट मला सांगायला आवडेल तर केळीची पानं नक्की आपण वापरावीत जेवायला, रादर दॅन म्हणजे आपण जे स्टेनलेस स्टील किंवा ग्लास वापरतो त्याही पेक्षा जर आपण केळीचं पान वापरलं तर काय होतं बघ, केळीच्या पानावर आपण गरम गरम भात घेतला, त्याच्यावर छान गरम वरण घेतलं, तूप, लिंबू, आणि बघ त्या भाताला एक वेगळी चव येते. काय येते त्या भाताला वेगळी चव? कारण अत्यंत सूक्ष्म प्रमाणात फायटोस्टेरॉल्स नावाची जी द्रव्य असतात ती ह्या अन्न पदार्थात मिसळली जातात. आणि मग हे कोलेस्टेरॉलशी लढण्याची क्षमता या फायटोस्टेरॉल्स मध्ये आहे. आणि ही इतकी साधी गोष्ट आहे की बघ, आपण सत्यनारायणाचा प्रसाद किंवा कुठचाही प्रसाद जेव्हा करतो तेव्हा आपण केळीच्या पानातच देतो की नाही? तर या मागे सुद्धा एक शास्त्र आहे. आपण केळवण करतो बघ, म्हणजेच काय केळीच्या पानावरच
1: जेवण. खरंय, अगदी खरंय.
0: तर केळीचं पान वापरा, चांदी वापरा.
1: मला असं वाटतं मॅडम तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली आहे या निमित्ताने, कारण हे सगळं आपल्या अवतीभोवती असतं पण निव्वळ माझ्याकडे वेळ नाही. या एका सबबीखाली आपण हे सगळं बाजूला सारतो आणि सोपी गोष्ट करून पुढे जातो, पण त्यामुळे आपलंच नुकसान होऊ शकतं, नाही का? त्यामुळे या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की जर तुमच्या इथे असं झाडं असतील. मला असं आठवतंय की माझ्या लहानपणी हे जेवणाचं तर तुम्ही सांगितलंच, आणखीन पण एक ते मुचकुंदाचं पान वापरायचे नाश्त्यासाठी किंवा एकंदरच.

0: निर्माण करायची पद्धत ही पानांपासूनच आहे, म्हणजे त्या पाठीमागे ही एक वेगळं रसायनशास्त्र आहे जे तुम्ही आता सांगितलं.
1: बरोबर बोललेस तू. हे जेवढं आपण नैसर्गिक गोष्टी वापरतो ना ते आपल्याला फायदेशीर असतात.
0: नक्कीच नक्कीच. मॅडम आता आपण जेवणाच्या ताटाबद्दल बोललो की कुठलं वापरावं काय वापरावं, आपली जी महाराष्ट्रीयन थाळी आहे म्हणजे सगळेच पदार्थ आपले, तर त्यामध्ये पंचरस हे तर असतातच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तर ह्या थाळीतले जे पदार्थ आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की त्यामध्ये पण नेमकी काय कॉम्बिनेशन असावीत की जी आपल्याला उपयोगी पडतात आणि काय नसावीत त्याबद्दल सांगा.
1: आपण बघ शाळेमध्ये असताना असं एक शिकलेलो असतो की सगळे अन्न पदार्थ जे आहेत त्याचे जर आपण क्लासिफिकेशन म्हणजेच काय तर वर्गीकरण करायचं ठरवलं तर आपण त्याचं कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असे स्थूल मानाने आपण पाच करतो वर्ग त्याचं.
0: बरोबर.
1: पण खरं सांगू का तुला की कुठचाही अन्न पदार्थ हा फक्त कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट मिनरल व्हिटॅमिन असा नसतोच मुळी. फक्त त्याला दोन अपवाद आहेत आणि ते दोन

0: आपण त्याचं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असे स्थूल मानाने आपण पाच करतो वर्ग त्याचं.
1: बरोबर.
0: पण खरं सांगू का तुला की कुठचाही अन्न पदार्थ हा फक्त कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल, व्हिटॅमिन असा नसतोच मुळी. फक्त त्याला दोन अपवाद आहेत आणि ते दोन अपवाद म्हणजे आपण जी चहा कॉफीमध्ये वापरतो ती साखर आणि दुसरा म्हणजे ग्लुकोज, ज्याला एक ठराविक फॉर्म्युला आहे. पण तू म्हणालीस की भाताचा फॉर्म्युला काय, तर एक स्टार्चचा आपण देऊ शकतो. पण ऍक्च्युअली भात म्हणजे आपण बघतो की किती विविध, म्हणजे ऍक्च्युअली भाताच्या हजारो जाती आहेत आणि प्रत्येक जात जी आहे भाताची त्याची चव वेगळी आहे, त्याच्यामधली रसायनं सुद्धा वेगवेगळी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन पण असतं भातामध्ये, पण आपण असं समजतो की भात म्हणजे फक्त
1: कार्बोहायड्रेट.
0: तर हे चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा की प्रत्येक अन्न पदार्थ हा या सगळ्याचं एक छानस मिश्रण असतं आणि त्यामुळे भात खाणं हे अजिबात वाईट नाहीये. आणि आता आपण काय करतोय ना की सगळं आपण काहीतरी जे आपण पूर्वी करायचो त्याला आपण बाय बाय करून टाकलेलं आहे आणि काहीतरी नवीनच आपण फॅड करत असतो. आता मी एका वाक्यात सांग की भात म्हणजे जेव्हा आईचं दूध कमी होतं तेव्हा मग आपण मुलाला किंवा एक 5-6 महिन्यांनी पहिला जो अन्न पदार्थ देतो तो म्हणजे काय असतो, भाताची पेज देतो. बरोबर. आणि त्या भाताच्या पेजमध्ये मग बाळाची आई आजी कोणती घरात असतील मंडळी ती त्यांच्या त्यांच्या ज्ञानाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे, माहितीप्रमाणे त्याच्यात काय काय मुगडा, गाजर, पालक वगैरे वगैरे घालतात. त्याच्या बळावर हे बाळ काय काय करायला लागतं, तर उपडं वळायला लागतं, रांगायला लागतं, धावायला लागतं, चालायला लागतं, बोलायला लागतं. हे सगळं कशाच्या जोरावर करतं, तर फक्त भारताच्या. आणि आता आपण अगदी एवढंच नाही, जेव्हा आपण वैकुंठवासी होतो तेव्हा पुनरागमनायचं म्हटलं की तेव्हाही आपल्याला काय मिळणार आहे पुढे जाऊन, भातच. पण आपण अधेमध्ये मात्र त्याला वर्ज्य करून टाकलंय. हे कितपत बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काही हरकत नाही आपण भात पोळी खायला. मिलेट्स म्हणजे जे आपण हल्ली म्हणतो की मिलेट्स, बरोबर आहे, मिलेट्स खूपच चांगले आहेत की नाचणी, ज्वारी, बाजरी, तर ही मिलेट्स केव्हाही चांगली. आणि आपण आधीपासूनच खात होतो, असं नाहीये की आता कोणीतरी आपल्याला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आहे म्हणून आता मिलेट्स खायला लागा, असं तर नाही आहे.
1: बरोबर.
0: आपण आधीपासूनच ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खायचो, राजगिरा आपण उपासाला खायचो, वरी खायचो उपासाला, म्हणजे ऐकून पालटून आपण खातच होतो की नाही. तर ही जे सगळी मिलेट्स आहेत ह्याच्यामध्ये खूप सारं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीही दुमत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की भात आणि पोळी तुम्ही टाका आणि मिलेट्स खा. तुमचं कसं आहे माहितीये का, व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. तुम्ही फक्त ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी आणि नाचणीचं खात बसलात तर चालणार नाही. म्हणजे आता इका अतिरेक झालाय की तू जर कुठच्या मोठ्या मॉलमध्ये गेलीस तरी तुला तिथे नाचणीचे चिप्स आणि ज्वारी बाजरीचं ठेपळे काय काय असं वेगवेगळं तुला मिळेल. तर असं काही वेगळ्या मार्गाने करायची गरज नाही. आपण जसं पूर्वापार खात होतो तसं खायला काहीच हरकत नाही.
1: नक्कीच.
0: बाकी आपण तूप तर आपल्याकडे पद्धतच आहे की नाही, तर ते पण आपण खाल्लंच पाहिजे. आपल्याकडे म्हणी पण आहेत, तूप दाखवी रूप आपण म्हणतो, किंवा तुपातल्या वारतीसारखी ताठ असंही आपण म्हणतो.
1: बरोबर.
0: असा एक छान श्लोकही आहे, ज्येष्ठत्व जन्मना नैव गुणैहि ज्येष्ठत्व उच्यते गुणात गुरुत्व मायाती दुग्धम दधीम घृतम क्रमात. इथे तुपाला महात्म्य जास्ती दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तूप, लोणी हे सगळं आहारात असायला हवं. आणि आपल्या ज्या भाज्या आणि फळ ही जी वेगवेगळी मिळतात, पण एक लक्षात ठेवायचं की स्थानिक आणि हंगामी भाज्या काय, फळं काय,
1: बरोबर,
0: हे स्थानिक आणि हंगामी जर तुम्ही खाल्लं तर त्याचा तुम्हाला जास्ती फायदा होतो. आपण इंग्लिशमध्येही म्हण ऐकतो ऍपल अ डे कीप्स युअर डॉक्टर अवे, पण एक लक्षात ठेवा जेव्हा ते ऍपल हजारो मैलावरून येतं तेव्हा त्यातलं न्यूट्रिशन कमी झालेलं असतं. तर तुमच्याकडे जे पिकतं, म्हणजे काय मला वाटतं की आपल्याकडे चिकू होतात कोकणामध्ये, आंबा, फणस, केळी लागतात, हे जर सगळं तुम्ही खाल्लं तर बनाना अडे, मँगो अडे, चिकू अडे विल कीप युअर डॉक्टर अवे.
1: मला असं वाटतं
0: आता पावसाळा चालू होतोय तर तुम्ही नक्की ज्या भाज्या म्हणजे अळू, आंबाडी वगैरे ज्या येतील त्या मुबलक खा.
1: आणि मला असं वाटतं की या आता तुम्ही म्हणालात

0: तसं रानभाज्या यासाठी हाच सीझन असतो आणि भारंगी असते. आणि ह्या भाज्या तुम्ही म्हटलं मी मार्च मध्ये खाई, तर तसं नाही, जेव्हा त्या येतात तेव्हाच त्या खाल्ल्या पाहिजेत, नाही का? खूप छान मॅडम. खरं बघायला गेलं तर आपण या सगळ्या गोष्टी वापरतच असतो, पण नेमकं त्याचं एक मिश्रण तुम्ही म्हणालात तसं, आणि ती खाण्याची योग्य वेळ, आणि त्या त्या वेळी हंगाम असेल तेव्हा ती फळं खाणं, किंवा या सगळ्या गोष्टी आपण लक्ष ठेवून खाणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे, नाही का?
1: आणि एक आपलं प्रोटीन्स बद्दल थोडस सांगते. तर प्रोटीन्स म्हणजे काय, आपण जी वेगवेगळी डाळी आणि कडधान्य वापरतो, पण ते सुद्धा म्हणजे प्रोटीन शिवाय कुठचाही जीव बनूच शकत नाही. म्हणजे प्रोटीन पाहिजेच आपल्याला, पण म्हणून मी म्हणते की सगळंच हवंय आपल्याला, आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्या महाराष्ट्रात थाळीत असतं.
0: बरोबर.
1: तर ते जर तुम्ही एक साधी गोष्ट फॉलो केली, जरी आचरणात आणली, तरी तुम्हाला सगळं योग्य ते कॉम्बिनेशन. म्हणजे प्रोटीन मी नेहमी सांगते की तुम्ही तीन प्रकारे त्याचं कॉम्बिनेशन करा. एक म्हणजे तांदूळ वगैरे असं, आणि त्याच्याबरोबर डाळ, म्हणजे आपला वरण भात असेल किंवा इडली असेल असे पदार्थ. किंवा आपण दुसरं काय करू शकतो की तांदूळ समजा घेतले, त्याच्याबरोबर दुग्धजन्य पदार्थ देऊ शकतो, म्हणजे खीर आहे आपली, हा, किंवा आपण गव्हाची सुद्धा खीर करतो बघ, किंवा गव्हाच्या पिठाचा पण हलवा करतात, तर हे पण एक कॉम्बिनेशन आहे. आणि त्याचप्रमाणे डाळी अधिक दुग्धजन्य पदार्थ पण आपण करतो, म्हणजे दही वडा आहे किंवा मूग डाळ हलवा आहे, असे सगळे पदार्थ. किंवा आपण ताकातली पालकाची भाजी करतो, त्याच्यामध्ये आपण बघ चण्याचं पीठ लावतो आणि ताक असतं. तर ही जी सगळी कॉम्बिनेशन जी आपण करतो ना, तीच आपल्याला पुरेशी प्रोटीन्स देतात.
0: बरोबर आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर सगळं तुमच्या समोरच आहे, डोळस दृष्टीने तुम्ही ते बघून त्याचं कॉम्बिनेशन करून तुमच्या रोजच्या दैनंदिन मध्ये तुमच्या जेवणामध्ये याचा समावेश केलात, तर मला वाटतं हे जे काही रसायनशास्त्र आहे ते काही वेगळं नाहीये, हे आपलं नेहमीच आहे, फक्त नीट लक्ष देऊन त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे, नाही का?
1: अगदी बरोबर बोललीस.
0: मॅडम खूप छान माहिती तुम्ही दिली आहे, आणि मला वाटतं याचा उपयोग सगळ्यांना होणारच आहे. अजून एक प्रश्न मला असा पडलाय की नेमकं काय टाळलं पाहिजे, काय घ्यावं ते तर तुम्ही सांगितलं, पण काय टाळलं पाहिजे ते सांगा.
1: फार छान प्रश्न विचारलास, कारण हल्ली काय झालंय ना की आपण प्रोसेस्ड अँड पॅकेज फूड्स याच्या मागे खूप लागलेलो आहोत, ते आपण पूर्णपणे टाळायला हवे. कारण ह्याच्यामध्ये ना अत्यंत घातक अशी रसायनं आहेत.
0: बरोबर.
1: आणि काय होतं ना की आता जेव्हा मी पॅकेज्ड फूड सांगते, तर काही जण असं म्हणजे शहरी भागात राहणारे लोक असं विचारतात की आता असतात ना काही काही घरगुती उत्पादनं करतात बघ, की चकल्या लाडू वगैरे मिळतं इथे मुंबईमध्ये काय पुण्यात काय, तर ते घ्यायला काहीही हरकत नाही, ते त्याच्यामध्ये येत नाही. हा प्रोसेस्ड अँड पॅकेज्ड फूड मध्ये ते येत, पण प्रोसेस्ड अँड पॅकेज्ड फूड अजिबात खाऊ नका.
0: नक्की. मला असं वाटतं की एकंदर आपण सध्या जे काही सगळ्याच बाबतीत प्रगती केली आहे, चांगल्या पद्धतीने पुढे चाललोय, पण ते करता करता हातातून या सगळ्या गोष्टी निसटून चालल्यात की मला पटकन करायचंय, मला पटकन बाहेर पडायचंय, तर मग त्यासाठी ह्या गोष्टी आल्यात, पण याच्यामुळे आपलं नुकसान भरपूर होतंय, याकडे पण आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे, नाही का? मॅडम जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आता मी ना आरोग्याचाच एक मंत्र सांगू का, पेट नरम पाव गरम और सत्व जिसका ठंडा, डॉक्टर भी यदि आए तो मारेंगे उनको दंडा. याचा अर्थ काय, पेट नरम म्हणजे काय की आपल्या पोटाला जेवढं हवंय तेवढंच खा, कोणी आग्रह केला किंवा खूप आवडलं म्हणून ते जास्ती भरायचं नाही. पाव गरम म्हणजे काय, हालचाल करत राहा, एक्सरसाइज करा. आणि सर हो जिसका ठंडा म्हणजे काय, शांत राहा, उगाच चिडचिड राग यांना लांब ठेवा. किंवा डॉक्टर भी यदि आहे तो मारेंगे उनको दंडा, म्हणजे आपल्याला डॉक्टरची गरज लागणार नाही.
0: वा वा वा, मला वाटतं की याच्यामध्ये सगळंच आपल्या आरोग्याचं सार सामावलेलं आहे, आणि जे आता या आजच्या काळात गरजेचं आहे, नाही का? थोडक्यात स्वयंपाकघरात एवढं रसायनशास्त्र दडलेलं आहे, त्याचा उपयोग जर आपण अभ्यास पूर्ण केला तर मला वाटतं आरोग्याला ते नक्कीच हितकारक राहील. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. आपल्या स्वयंपाकघरातलं रसायनशास्त्र याविषयी सखोल माहिती तुम्ही आम्हाला करून दिलीत, आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: मला इथे बोलवल्याबद्दल, तुमच्याशी संवाद साधायला मिळाला याचा मला खूप आनंद वाटतो. धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये स्वयंपाकघरातील रसायनशास्त्र याविषयी रेखा रानडे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी

साधलेला संवाद आपण ऐकलात. उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. तेव्हा नक्की ऐका उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

आपण ऐकलेत अपर्णा मयेकर यांच्या स्वरात. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10 वाजतात. मराठी चित्रपट संगीत आता प्रसारित करतो आहे.

सुधीर फडके यांनी गायलेली जगदीश खेबूळकर यांची एक गीतरचना आपण ऐकलीत, आम्ही जातो अमृषा गावा. या चित्रपटासाठी संगीत होतं सुधीर फडके यांचं.

0: आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती ग दी माडगुळकर यांची. संगीत दत्ता डावजेकर यांचं. चित्रपट सुखाची सावली.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

देवकी नंदन गोपाळा या चित्रपटातलं हे गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं, संगीत राम कदम यांचं, स्वर होता भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांचा. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विनायक राहतेकर यांची रचना संगीतबद्ध केली होती नागेश राज यांनी. चित्रपट पतिव्रता. स्वर होता सुरेश वाडकर यांचा. याच स्वरात आणखीन एक गीत ऐकूया.

देवापुढे माणूस या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबोडकर यांचं, संगीत राम कदम यांचं, स्वर होता सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांचा. या रचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. थोड्याच वेळात NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करतोय.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.

NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते, उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30 वाजता.

मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती सीमा या चित्रपटातली. गीत आणि संगीत शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, इंदिरा संत यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून आपलं उच्च शिक्षण BA BEd पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी बेळगावच्या मराठी ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका आणि त्यानंतर प्राचार्या म्हणूनही काम पाहिलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना त्यांचा परिचय प्रसिद्ध लघुनिबंधकार नारायण माधव संत ना मा संत यांच्याशी झाला आणि 1935 त्या दोघांचा विवाह झाला. परंतु अवघ्या 11 वर्षांमध्ये त्यांच्या पतीचं अकाली निधन झालं. या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कवितेत एकलेपणा आणि अंतर्मुखता अधिक गडद झाली.

मुकेश आणि सहकार्याने गालेली भरत व्यासी यांची रचना आपण ऐकलीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती संत ज्ञानेश्वर या चित्रपटातली. श्रोते हो, इंदिरा संत यांनी सुरुवातीला लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लेखनाला सुरुवात केली होती. 1940 इंदिरा संत आणि ना मा संत म्हणजे त्यांचे पती या दोघांच्या कवितांचा एकत्रित संग्रह सहवास या नावाने प्रसिद्ध झाला होता. 1950 त्यांनी स्त्रीच्या भावविश्वावर अधिक लक्ष केंद्रित केलं. आई, पत्नी, मुलगी अशा विविध नात्यांमधून भारतीय स्त्रीचं दिसणारं खडतर जीवन त्यांनी हळुवारपणे कवितेतून मांडलं.

नया रास्ता या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं साहिर लुधियानवी यांनी, संगीत एन दत्ता यांचं आणि स्वर होता मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा. इंदिरा संत यांचे काही प्रसिद्ध कविता संग्रह असे आहेत, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, निराकार, निराकार आणि मरवा. मृद्गंध नावाचा ललित लेखसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. तसंच फुलवेल हे त्यांचं आत्मपर लेख आहे. त्यांनी लिहिलेलं अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ हे गीत आजही रसिकांच्या ओठावर रेंगाळत असतं. त्यांना मिळालेले काही प्रमुख पुरस्कार असे आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार 1984 साली त्यांना त्यांच्या गर्भरेशमी या अत्यंत लोकप्रिय कविता संग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. याशिवाय अनंत काणेकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार त्यांना लाभले आहेत.

दो आखे बारह हात. या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. भरत व्यास यांच्या गीताला संगीत होतं वसंत देसाई यांचं.

हम दोनों या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत जयदेव यांचं, स्वर होता लता मंगेशकर यांचा. इंदिरा संत यांची एक कविता आहे चाहूल ऋतुराजाची. आला शिशिर संपत पान गळती सरली, आला शिशिर संपत पान गळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली. देवचाफा हा पहाना, देवचाफा हा पहाना अंगोपांगी बहरला, मोगराही कोवळ्याशा पाने सजाया लागला. डोळे खिळविती माझे जास्वंदीची लाल फुले, डोळे खिळविती माझे जास्वंदीची लाल फुले, बहाव्याने येथे तेथे सोनतोरण बांधिले. कुहू गाऊनी कोकिळा, कुहू गाऊनी कोकिळा करी वसंत स्वागत, तिलाही मी विनविते शिकवना मला गीत, तिलाही मी विनविते शिकवना मलाही गीत.

चित्रलेखा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. साहिर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं रोशन यांनी. श्रोते हो, इंदिरा संत यांचे पती लग्नानंतर अवघ्या 11 वर्षामध्ये निधन पावले आणि मग मुलींची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. एका दिवाळीला मुलींना आजोळी जायचं होतं पण आई अगदी शांत होती. मग मुलींनी विचारलं, मुली म्हणाल्या, आई मुळीच बोले ना, आई मुळीच बोले ना, काम हातचं सोडे ना. अक्कू सुजाण थांबली, मिठी आईला घातली. काग मुळी ना बोलशी, सांग धाडते तुम्हाशी. घेऊ ना दोघी ना जवळ, आई बोलली प्रेमळ. तुम्ही दोघीही जाणार, कशी तयारी होणार. बरे कपडे रोजला, कोरे चांगले सणाला. खण रेशमी मामीला एक खेळणे बाळाला. नाही पगार अजून, कसे यावे हे जमून. दोघी मुळी न रुसल्या, दोघी निमूट उठल्या. काचा कवड्या खेळत दोघी क्षणात रंगल्या. जीवनाचं यथार्थ दर्शन त्यांच्या या कवितांमधून आपल्याला घडतं.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं मैं चूप रहूंगी या चित्रपटातलं. राजेंद्र कृष्णन यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं चित्रगुप्त यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज 13 जुलै, आज निळू फुले यांचा स्मृतिदिन आहे. निळू फुले हे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे त्यांनी पदार्पण केलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत त्यांनी खूप काम केलं.

काजल या चित्रपटासाठी ही रचना होती साहिर लुधियानवी यांची, संगीत रवी यांचं आणि स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोतेहो, निळू फुले यांचा जन्म 1930 पुणे या ठिकाणी झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतलं होतं, पण आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी

त्यांनी स्वतः येरा गबाळ्याचं काम नव्हे हा वग लिहिला. त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या नाटकात रोंगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आले. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचं निरीक्षण अतिशय अचूक होतं. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.

बैजू बावरा या चित्रपटातलं हे गीत होतं शकील बदायनी यांचं, संगीत नौशाद यांचं आणि स्वर होता महम्मद रफी यांचा. श्रोते हो, नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळूभाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रेरित होते. निळू फुलेंनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह आणि आंदोलनात सक्रिय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही पिढी घडवणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी

निळू फुलेंनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह आणि आंदोलनात सक्रिय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही पिढी घडवणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी 1958 सुमारास पुण्यातील कलापथकाचं नेतृत्व केलं. निळू फुले यांना शासनातर्फे अभिनयासाठी सलग 3 वर्ष पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते 1991 साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला. तसंच सूर्यास्त या नाटकाकरता नाट्यदर्पण हा पुरस्कार मिळाला. 2008 जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. निळू फुले यांचं 13 जुलै 2009 2:00 निधन झालं. अन्ननलिकेच्या कर्करोगानी अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांचं पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

महेंद्र कपूर आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेली इंदिवर यांची रचना आपण ऐकलीत. कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती ललकार या चित्रपटातली.

महेंद्र कपूर यांनी गायलेली बहुराणी या चित्रपटातली रचना आपण ऐकलीत. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत होतं सी रामचंद्र यांचं. या रचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्याकरता जाऊया मुंबई केंद्राकडे. या पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपली रजा घेते. नमस्कार.

0: इंद्र अस्मिता वाहिनी मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिको, संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार.

0: आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होतात. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा जे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्हीही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. मी सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांडा. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठंतरी चाललीये म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं, मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले, वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायच्या. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर,
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 69-70 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथंही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
0: सश्रद्ध होत्या अतिशय
1: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण 1-2 वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या आणि भक्तिगीत होतीच ना.
0: देवपूजा आहे ना,
1: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. नाही, त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
0: ऐस पैस
1: बसलेले आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
0: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या बांधत असत.
1: हो, अगदी. कधी चक्रवाक पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही.
1: हो, मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता. व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांशी त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी होती.
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
0: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
1: एकत्र मैफली, अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला जव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत.
0: म्हणजे
1: परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
0: ही सौंदर्य दृष्टी,
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: आत्ता विषय निघालाच आहे हिंदी

0: चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
1: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय, मंगू, दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं, म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
0: किती हिंदी गाणी असावीत?
1: सगळी मिळून 1-2000 तरी असली पाहिजे.
0: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर,
1: अतिशय सुंदर, मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहे. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय.
0: हा.
1: आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले. आणि ती गाणी फार सुंदर आहेत, म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहकपण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. SD बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. आणि 63 पासून शंकरजी किशन

0: या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला? असं काही
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन किंवा मला ह्यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्यांचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचे की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा, काय म्हणूया बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझी चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता जेवल्यानंतर कसं गाणार, त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते. दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक ओके गाणं,
0: चमत्कार वाटावं
1: असं इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत. किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे
0: राखीचं गाणं,
1: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवडं असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाहीयेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
0: खरं
1: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेसे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा, मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
0: अच्छा, वा.
1: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
0: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण, आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला.
1: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा आज इथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं, याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भात खाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्ध आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
0: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारूड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत आपल्याकडे. इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुना लैला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ 10 वर्षापूर्वी
0: ते
1: सुमनताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्लाह तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे, तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेला, इतक्या शैलीत गायलेला आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत. आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं, म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्लाह तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत ते. हे भावदर्शित्व.

0: हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
1: अगदी.
0: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते है ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी, ब्याह के गीत,
1: अच्छा,
0: गुजराती, चार वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत, जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीयेत. गुजराती गायलेले आहेत मुकेशजीं बरोबर खूप, भूपिंदरजीं बरोबर गायलेले आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेले आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत, मन्नादा तर खूपच कारण ते बंगालीच, हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकू, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या क्या उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है, हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: हिंदी मराठी उर्दू बंगाली असं सगळं त्या गायल्या
1: हो,
0: आणखीनही काही भाषा
1: म्हणजे कन्नड पण गायल्या, आता मी उल्लेख केला, तसंच बंगाली, ओडिसी, आसामी, छत्तीसगढी, भोजपुरी किंवा मगधी, मैथिली,
0: अच्छा,
1: या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात, राजस्थानी. आणि त्या त्या काय म्हणूया, भाषेचा लहजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंसं वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे, त्या भाषेची, त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेनं दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायलेत, त्या गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत, आणि भोजपुरीमधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे.
0: बर,
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा, थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
0: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करून, खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला, म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीने गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे,
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीतं त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू

0: सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
1: आता ती संग्रहित होत आहेत.
0: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्या नंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
1: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खर तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
0: अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
1: अच्छा.
0: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगाव मध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
1: कृष्ण भक्ती
0: त्यांची. अशा घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कट्टाक्षनं त्या मीटिंग मध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीच स्वप्न, मी माझं घर,
1: ही प्राथमिकता.
0: आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
0: हो.
1: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो. आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी. आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नाते की विदेश दौरे चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकत अमकत सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर.
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स अनेक निसर्ग चित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत. त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुग्रण. आईच्या हाताखाली शिकायचं पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं. आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कुणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
1: किती गोड आहे
0: हे, किती गोड आहे. किंवा बघ लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई असं म्हणत आपल्या पर्समधन फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितली.

0: ऐकलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस असं म्हणणारी चारूला आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहितीये ना त्यांची तब्येत बरी नाही असं नजरेनं मला सांगणारी चारूल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत. अशा वेळेला डोळे भरून आलेली चारूलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का?
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झाले.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरामोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी

0: होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
1: बर वा.
0: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार इतकी अप्रतिम चाल. ही चाल कधीही कोणी विसरणार नाही
1: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर
0: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
1: अच्छा वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून

0: कायमची राहणार इतकी अप्रतिम चाल. ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
1: आणि त्याच्यामध्ये सुमनताईंचा स्वर,
0: त्याच्यामध्ये सुमनताईंचा आवाज. आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
1: अच्छा वा, खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
0: अशीच आहे
1: सुमनताईंचा सूरही असाच.
0: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं. मग तो सूर, ती चाल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते.
1: ते सोबत राहतं,
0: ते सोबत राहतं. आता इथं मला सुमनताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं.
1: खरे,
0: संस्कृतीच्या ज्या पाऊलखुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊलखुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्णनगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
1: फार सुंदर.
0: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी, असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
1: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
0: अगदी.
1: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा, अत्तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
0: एकच वाक्य बोलू का?
1: जरूर.
0: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी, डी पी कोरगावकरांचं संगीत ते.

बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवानेही नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावं, ते त्या गायच्या. पण त्याच्या

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

डेबू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, अजित कडकडे आणि सहकलाकारांनी गायलं होतं, अनंत खेळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

मनोहर गोलांबरे आणि सहकलाकारांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्त यांचं गीत आपण ऐकलं. निषाद यांचं संगीत होतं चित्रपट अगबया रेच्या 2 आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

अच्युत ठाकूर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट येळकोट येळकोट जय मल्हार या गीताला संगीत दिलं होतं अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच श्रोते हो गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. त्यानंतर 1:40 आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून नागपूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना

यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सर्वसमावेशक स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला.

आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट सिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्राथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षते अंतर्गत नागपूर येथे सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकींच्या मालिकेतील महत्वाचा टप्पा आज पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक मंत्र्यांनी सहभाग घेतला. 2 दिवस चाललेल्या या बैठकीत पर्यायी जैव इंधन, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान, वाहतुकीचे विकार्बनीकरण आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीवर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीतील शिफारशींवरही मंत्रीस्तरावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गावरील वाहतूक कार्बन न्यूट्रल करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक सहमती निर्माण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे अधिक जोडलेले लवचिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक क्षेत्र विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आले. या घोषणापत्राद्वारे स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नाविन्य आणि संस्थात्मक सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम बनविण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. रशिया आणि ब्राझीलमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक परिवहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय

0: सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरला मिळालेले हे यजमानपद शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखीमध्येही मोलाची भर घालणारे ठरले आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी असून प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचाही त्यांनी आरोप केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल शेतकरी आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळून देशभरातील कृषी मालाच्या देवाणघेवाणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सुयोगनगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गणेशपेठ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचा संवेदनशील चेहरा नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाला. दीर्घकाळापासून पॅरोल किंवा रजा न मिळाल्यामुळे कुटुंबांपासून दूर असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून आणण्यासाठी विशेष गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती, वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. 2:15 सुगम संगीत भावधारा. मंगेश कुलकर्णी यांचं गीत. गायिका आहेत सोनाली कर्णिक.

0: अनिल खोब्रागडे यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रम याबरोबरच संपला. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, काही काही कविता या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या करतात. त्या कविता इतक्या समृद्ध असतात की त्या आपल्याला कधी आठवणींमध्ये घेऊन जातात हे समजतच नाही. आणि अशा कविता लिहिणाऱ्या कवयित्री कोण असं जर म्हटलं तर आपसुकच आपल्या डोळ्यांसमोर एक नाव उभं राहतं, ते म्हणजे शांताबाई शेळके. श्रोते हो, आठवणींचा विषय निघालाय म्हणून सांगते, असा एखादा खास पाऊस असतोच, कदाचित तो पहिलाच पाऊस असतो की त्या पावसात काहीतरी खास अशी एक आठवण असतेच. किंवा पाऊस असं म्हटलं की साधारणपणे आठवतो तो म्हणजे पहिला पाऊस. आणि ह्याच पहिल्या पावसाबद्दल सांगणारी शांताबाईंची एक सुंदर कविता आहे. शांताबाई म्हणतात, पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकळले नभ वाहे सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागो जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ, झळके सतेज ढगांवर वीज, नर्तकीच आली गमे लेऊन या साज, झोंबे अंगावारे का या थर थरे, घरट्यात घुसून या बसली पाखरे, हर्ष लासे फार नाचे वनी मोर, पानातून हळू पाहे डोका ऊन खार, झाडाची या तळी डोई वरी मारा, रानातील गुरे शोधी तिनी वारा, नदीलाही पूर लोटला अपार, फोफावत धावे जणू नागिणच थोर, झाडांची पालवी चित्ताला मोहवी, पानोपानी खुलत असे रंगदार छबी, थांबला ओझर उजळे आकाश, सूर्य येई ढगांतून उधळी प्रकाश, किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरित्या तेजामध्ये पक्षी जात खुले, धरणी हासली सुसनात जाहली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली. शांताबाई म्हणतात की पहिला पाऊस पडण्याआधीच काळे काळे ढग आपोआप जमा होतात, सोसाट्याचा वारा सुटू लागतो आणि पावसाच्या धारा सृष्टीवर बरसायला लागतात. उन्हाळ्यात कोरडे ठाक पडलेले ओहोळ जिवंत स्वरूप घेतात आणि रस्त्याच्या दुतर्फा देखील पाणी वाहायला लागतं. शहरातल्या माणसाला पावसामुळे रस्त्यात होणारे खड्डे हे अगदी मोठं संकट म्हणून डोळ्यासमोर उभं राहिले. पण शांताबाईंनी कवितेत त्याच खड्ड्यांबद्दलची नकारात्मक

0: दृष्टी बाजूला ठेवून त्यांच्याकडे साध्या आणि सरळ दृष्टिकोनातून पाहायला शिकवलंय. त्या म्हणतात, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ. वीज आकाशात चमकली की भीती वाटते, पण त्याच विजेला शांताबाईंनी चक्क नर्तकीची सुंदर अशी उपमा दिली आहे. आपोआपच आजूबाजूला निसर्गातलं वातावरणही हळूहळू बदलायला लागतं आणि अतिशय तप्त झालेली ही धरणी हळूहळू शांत होते. सगळीकडे थंड वाटायला लागतं आणि या थंडाव्यामुळे अंगाला गारगार असा वारा झोंबायला लागतो. इतकंच नाही तर बाहेर पाऊस पडत असल्यामुळे एरवी किलबिल करून आभाळात उंच उडणारी पाखरं आता मात्र घरट्यात शांत बसलेली असतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की पाऊस पडायला लागला की मोरही आपला पिसारा फुलवून नाचायला लागतो. ह्याचंही वर्णन शांताबाईंनी या कवितेत सुंदर पद्धतीने केलंय. ग्रीष्माच्या काहिलीमुळे सुकलेली पानं पावसाच्या शिंतोड्यांमुळे पल्लवित होतात, टवटवीत होतात. शांताबाई असं म्हणतात की नदीला सुद्धा एक प्रकारचा प्रवाह प्राप्त होतो, तीही जिवंत होते. श्रोते हो, केवळ पावसाचंच नाही तर पाऊस पडून गेल्यानंतरच्याही सृष्टीचं वर्णन शांताबाईंनी या कवितेमध्ये केलंय. पाऊस पडून गेला की काळ्या ढगांची दाटी दूर होते आणि मग कुठूनशी सूर्यकिरणाची एक तिरी हळूच डोकावते. ते किरण आलेले पाहून पशु पक्ष्यांना देखील हायसं वाटतं, आनंद वाटतं. आणि या धरित्रीच्या भेटीला पाऊस आला की तिलाही संतोष वाटतो, समाधान वाटतं. आणि शांताबाई म्हणतात की हे जे निसर्ग चक्र सुरू आहे ते कोणामुळे, तर देवाजीच्याच करणीमुळे सुरू आहे. आणि असं हे निसर्गाचं, पाऊस पडून गेल्यानंतरचं आणि पहिल्या पावसामुळे होणाऱ्या सृष्टीच्या बदलाचं वर्णन शांताबाईंनी किती सुंदररित्या टिपलंय नाही या कवितेत. खरंच ही कविता नुसती वाचली ना तरी सुद्धा एक छान चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री शांता शेळके यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे जनावरातील फऱ्या आजाराचं नियंत्रण. या माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
4: नमस्कार मंडळी. मंडळी, फऱ्या हा एक जीवाणूजन्य आजार आहे. हा आजार काही भागामध्ये वर्षभर दिसून येत असला तरी मुख्यतः पावसाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. पावसाळ्यातलं ढगाळ आणि अति आर्द्रतायुक्त वातावरण जीवाणूच्या वाढीसाठी अनुकूल असतं, म्हणून या काळात प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. ग्रामीण भागामध्ये या आजाराला घाट्या, एकटांग्या, काळा तिमाही असं म्हणतात. साधारणतः 6 ते 24 महिने वयोगटातील जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. जनावरांना जर हा आजार झाला तर मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण हे जवळपास 80 ते 100% असतं. या आजाराची लक्षणं म्हणजे जनावर लंगडताना दिसतं, ताप येऊन अंगाला कंप सुटतो, भूक मंदावते, रवंथ करण्याची प्रक्रिया बंद होते. बाधित जनावराच्या मांसल भागावर, विशेषतः मानेवर, पाठीवर आणि मागच्या पायाच्या जाड स्नायूंवर तीव्र सूज येते आणि जनावरं लंगडतात. बाधित जनावराला श्वासोच्छ्वास करायला त्रास होतो. सुजलेला भाग काळसर पडून त्वचा कोरडी आणि मऊ पडते. सुजलेल्या भागावर दाबल्यास बुडबुड्यासारखा चरचर आवाज येतो. बाधित त्वचा सुरुवातीला गरम आणि वेदनादायक असते, परंतु कालांतरानं ती थंड आणि संवेदनाहीन होते. लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यानंतर 24 ते 60 तासांमध्ये बाधित जनावराचा मृत्यू होतो. फऱ्या आजाराचं निदान हे या लक्षणांवरून करता येतं, परंतु अतितीव्र प्रकारात लक्षणं दिसत नसल्यानं निदान करणं कठीण जातं. बाधित जनावराच्या सुजलेल्या स्नायूवर दाब दिल्यास आलेल्या चरचर आवाजावरून तसंच काळपट लालसर पडलेल्या त्वचेवरून प्राथमिक निदान करता येणं शक्य होतं. आजाराचं पक्कं निदान करण्यासाठी सूज आलेल्या स्नायूला चिरा देऊन त्या ठिकाणी निघणारा जो स्त्राव असतो तो प्रयोगशाळेत पाठवावा. काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली बघून जीवाणूचं संवर्धन करून रोग निदान करता येतं. योग्य उपचाराअभावी जनावर 1 ते 2 दिवसात मृत्यूमुखी पडते, म्हणून आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच आवश्यक ठरतात. यासाठी जनावरांना वेळे

0: वर लसीकरण करावं. आजारावर वेगवेगळ्या प्रकारच्या मृत लसी उपलब्ध आहेत. 3 ते 6 महिन्याच्या वासरांना प्राथमिक लसीकरण करावं. रोगप्रतिकारक शक्ती अधिक सशक्त होण्याकरता 4 महिन्यांनी दुबार लसीकरण करावं. 2 वर्षावरील जनावरांना पावसाळ्यापूर्वी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं दरवर्षी प्रत्येक जनावराला लसीकरण करावं. आजाराचा प्रादुर्भाव हा मेंढ्यांमध्ये सुद्धा दिसून येतो. गाभण मेंढ्यांमध्ये प्रसूतीच्या 1 महिना आधी लसीकरण करून घेणं आवश्यक असतं. मंडळी, या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाधित जनावराला निरोगी जनावरांपासून वेगळं करावं आणि त्वरित औषधोपचार सुरू करावेत. गोठ्यातील पृष्ठभाग जाळून घ्यावा. गोठा नियमित स्वच्छ ठेवावा. जनावरांना दलदलयुक्त भागात चरायला सोडू नये. तसंच मृत्यू झालेल्या जनावरांना खोल खड्डा करून पुरावं किंवा जाळून टाकावं. तर मंडळी, अशा प्रकारे जनावरांमध्ये आढळणाऱ्या फऱ्या आजारावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत जनावरातील फऱ्या आजाराचं नियंत्रण याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो, नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशन आलेलं आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता. पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून, म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे. पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलामेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत. पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी, हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. का, कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही.

0: हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या नादी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
3: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुख्य गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेतशिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितले जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुख्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस पीक पाणी प्राणी पक्षी कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण

0: पर्यावरण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. थोड्याच वेळात 2:15 आपण ऐकणार आहोत दोपहर समाचार, हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता बर्वे यांचं गायन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली, संवादिनीची साथ केली सुधांशू घारपुरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबत

च्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग 2रा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च

0: न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. आपली भेट यानंतर होणार आहे संध्याकाळी 5 वाजता दुसऱ्या प्रसारण सभेसाठी. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

2.6747 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होते. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलंय. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित

0: गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीमध्ये जेएनयू आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. राजकीय मतभेद दूर सारून सर्वच पक्षांनी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक आहे. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर वारकरी दिंडीतल्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया मराठी चित्रपट गीतं.

विश्वविनायक या चित्रपटातलं संजय उपाध्ये यांचं हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकूया वरदक्षिणा या चित्रपटातलं. गायक कलाकार सुधीर फडके आणि संगीत वसंत पवार यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली संत कान्होपत्रा यांची रचना ऐकलीत. संगीतबद्ध केली होती आनंद घन यांनी साधी माणसं या चित्रपटासाठी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मोलकरिणी या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं, गायलंय आशा भोसले यांनी आणि संगीत वसंत देसाई यांचं.

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. चित्रपट होता माळावरचं फूल. गीतसंध्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुखी संसार या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. गायलंय सुधीर फडके यांनी आणि संगीतबद्ध केलंय यशवंत देव यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे होतं ग दि माडगुळकर यांचं गीत. दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि चित्रपट होता सुखाची सावली. श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी संत गोरा कुंभार या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकूया.

सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो, कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर,
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे. नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वाह वाह.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे. स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू येई कानी साथ दूरवरची जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी साथ दूरवरची जीना दिली होती

0: कोणी माझ्यासाठी हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला।
1: वा वा वा, खरच खरच खूप सुरेख कविता लिहिली आहेस। काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत। कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार आहे, यात शंकाच नाही।
0: हो, आणि खर तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉइंटमध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला।
1: वा वा वा वा। श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एकतर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी। तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं
0: हो,
1: आणि त्या अनुषंगाने मला माहिती आहे की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल।
0: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही। आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही, तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं।
1: बरोबर।
0: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्यासमोर सादर करते, कागद आणि लेखणी।
1: नक्कीच।
0: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया, लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा, त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन। कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था, कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो, आत्ता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व। पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी।
1: वा वा वा वा, खरंच खरंच खूप सुरेख। म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे, आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं।
0: हो,
1: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार।
0: हो।

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतेस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आत्ता जी कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खोपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय का गं पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय का गं पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का गं एकट्यात, केली जर देवपूजा तर लागेल कशा, केली जर देवपूजा तर लागेल कशा, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
0: वाह वाह.
1: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, हातात हात घेऊनी तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून. अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे, नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
0: सुंदर, खरंच खूप सुंदर. म्हणजे आत्ता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड, ती आठवली की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते.

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेच आहेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
0: वा.
1: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते. मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज. तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत, कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण

0: अनश्वेत हा भेद मिटेल का?
1: वा वा,
0: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना। अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना।
1: कमाल कमाल, खरंच खूप सुंदर। इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं। खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर

0: देऊन मला सुद्धा खूप आनंद झाला आहे. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात. आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
1: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सोनिक ओमी यांनी. चित्रपट होता भाई होतो ऐसा. कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जॉनी मेरा नाम या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत ऐकलं. कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मिनिटांनी कृषीवाणीमध्ये काजू लागवड याविषयीची माहिती, याचं पुन्हा प्रसारण दुपारी 2 वाजता. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित होईल. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील पर्यटन याविषयी लेखन प्राध्यापक बापूराव आंधळ यांचं, पुन्हा प्रसारण दुपारी 2:10. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगू. 6:55 सात वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम. भावधारा 7:45 8:40 संतवाणी संत निवृत्तीनाथ यांच्याविषयीचा कार्यक्रम लेखन अर्चना देवधर यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर, सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेणखळे यांच्या पूर्वा खालगावकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग उद्या प्रसारित होईल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. गातर हे मेरा दिल 11:05. दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते असे 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये आपुलकी या घरात लेखन कोमल कुंभार यांचं आणि होमिओपॅथी समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसे अक्षरे रसिके आणि 2:30 नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकू शकाल. दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5:00. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उदयकाल हिंदी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित होईल 6:10, यामध्ये उदयकाल मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:30 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेती या कार्यक्रमात पशुसंवर्धनातील लसीकरणाचं महत्त्व याविषयी डॉक्टर शिवाजी लोखंडे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल. 7:15 गझल. 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अरुण कशाळकर यांनी गायलेला राग सारनट आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. प्रसारित करीत आहोत हिंदी भजनांचा कार्यक्रम.

मुरली मनोहर स्वरूप यांनी संगीतबद्ध केलेलं भजन आता आपण ऐकलं. गायक आणि गीतकार श्री हरिओम शरण. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली पंडित भरत व्यास यांची रचना, संगीत बाबू सिंह यांचं.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: वाणी जयराम यांनी गायलेली ही रचना होती माया गोविंद यांची. संगीतबद्ध केली होती रघुनाथ शेठ यांनी.
1: सुनबाई,
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

पुरुषोत्तम दास जलोटा यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत कबीर यांची रचना ऐकलीत आणि श्रोतेहो आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्री हरिओम शरण यांनी गायलेली रचना. रचना त्यांचीच आहे आणि संगीत मुरली मनोहर स्वरूप यांचं.

श्री हरिओम शरण यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच हिंदी भजनांचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत

नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. ST अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढं यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले, तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते.
काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या

0: 13 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून TET पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz 1143 आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील 4th क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
1: जो पाऊस पडतो, एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठून? कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण अडवू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते झरे त्यांना छोटे छोटे बांध बांध जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं

0: आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने कारण एखाद्या वन क्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते, त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून मातीत काय पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो, जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरू शकू तेवढं चांगलं आहे. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या, आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो, एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे, या 5-6 गाव आम्ही काय येऊन तिथे श्रमदान करू नये, तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम केल्यानंतर आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा, ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना, त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वन क्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र येऊन त्यामुळे आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे, आमचे 3-4 कार्यकर्ते त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचण नाही, गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी आहेत, डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो. पावसाळा हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत, म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो, पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढरा कलर आहे थोडा तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली, म्हणजे पडलं आधी जे पाऊस होतो पहिला पाऊस तो काही बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन तो परकलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा आपण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यात शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय. स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय, जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस, हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला, खूप पाऊस त्यावेळेस नको करूया, पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे गडगड वाहतात त्यास आपण काम केलं पाहिजे असं वाटतं.
1: जल, जंगल, जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
0: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही साधारण 1991 काम सुरू केलं, पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती, व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित, अशा ह्याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही, असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे, जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस, हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार, असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो, सरकार करेल तेव्हा करेल, म्हणून आम्ही 1991 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमॅन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, राखणदार गावाने केलं पाहिजे, सरपंच आणायचं हे गावाने ठरवायचं, असे नियम केले आणि ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढते, त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा, आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्याचा लगदा असतो तेव्हा जमिनीत पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा पान बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी, तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत होते PH1 रेंज ऑफिसर होते, त्यांनाही बरोबर घेतलं कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव, लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो, म्हणून आम्ही छोटे छोटे बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले, संभाजीनगरला असतात ते, डॉक्टर माधवराव जी तिथे, यांनी बारीपाडाला भेट दिले आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे छोटे बांध जो बांधतो आपण त्या बांधामध्ये

0: पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्रज्ञाने आम्हाला सांगितलं आणि ते गावकर नाही पटले कारण हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो. म्हणजे याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप विजिटर येतात, मग NSW चे विद्यार्थी आहेत, BSW चे विद्यार्थी आहेत, NSS कॅम्पचे विद्यार्थी आमच्या जळगाव त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, IIT चे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, TIS मधनं विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोरं आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आले की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे, यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते, त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरत हे मुरायला लागलं. मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधायचं, ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात, मग आम्ही श्रमदानातून बांध सुरू केले. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र तिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. मग सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटे छोटे काम आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात. आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू त्याला जोडले. लक्षात आलं एक छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं, म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीचं आहे की त्याचं पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 1992 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या, आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकाखालचं आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळालेत, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली, त्याच्यावर विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नियमित सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांच्या आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकांनी आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दफ्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला, म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून त्रैमासिक बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर हे करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी, याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भासतील. जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल, आपण आत्ताचा विचार न करतो. म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत ना, याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल, जल, जमीन याच्यासाठी लोकसहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकारचं त्याचं काम करणार.

0: पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं, त्या पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तरी येत असतो, त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपल्या सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल, तसं सोलर पंप लावून दोन तीन शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलू, बाकी सब बदलू लागतो, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या. आसपासचे 4-5 गाव घेतात, एका विहिरीवर पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं, त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली. आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीशी ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिस मध्ये त्या रेंज मध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वन क्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची. हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती, असं होण्याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही, ते जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार. तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदलेल. त्यामुळे विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगत पण वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधन जे ऑक्सिजन निर्माण होतं ते आपण काय बलून मध्ये भरून शकू शकतो, ते सगळ्यांनाच जातं ना. त्यामुळे सगळ्यांसाठीच काम आहे. फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी. ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे. आणि केव्हा सांभाळतील, तर लोकसहभाग असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा आभार माझा शिवार कार्यक्रम. श्रोतेहो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 22 आषाढ 1948 अर्थात 13 जुलै 2026. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
3: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. मंडळी, प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये प्रगती करायची असते, पण जर त्याचं अर्थकारण आपल्याला कळलं नाही तर आपण खरंच आपल्या शेतीत प्रगती करतो आहे का, हा प्रश्नच आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं मिळवण्याकरता ऐकूया आजचा आपला पहिला कार्यक्रम आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती. या विषयीची माहिती ऐकूया सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्यासोबत केलेल्या चर्चेमधून. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, शेती क्षेत्र कितीही पुढे गेलं, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, त्याचा कितीही विकास झाला, तरी शेतकरी जोवर त्याचं अर्थकारण समजणार नाही तोवर त्याची शेती खऱ्या अर्थानं प्रगत होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती आणि याच महत्वाच्या विषयावर आज बोलण्यासाठी आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्या सोबत आहेत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील, संस्थापक.

0: ग्राम आयक्यू आणि सोबतच तज्ज्ञ निशांत बुरनासे सहसंस्थापक ग्राम आयक्यू. सर, आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर मनापासून मी स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो विषय आहे तो खरंच एक वस्तुस्थितीच्या दृष्टीने शेतीचं जे काही आज स्वरूप आहे त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय असा म्हणता येईल. सर्वप्रथम आपण आपला परिचय द्यावा जेणेकरून शेतकरी मित्रांना सुद्धा कळेल की या क्षेत्रात त्यांना जे मार्गदर्शन देत आहेत ते कोण आहेत.
1: माझं नाव सचिन फरफड पाटील आहे. याआधी मी MBA कम्प्लीट केलेला आहे. एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी IT कंपनीमध्ये जॉब वरती होतो. पण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला नेहमी असं वाटत होतं की आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी किंवा ज्या कम्युनिटीला मी बिलॉंग करतो त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि हे करत असताना ज्यावेळेस आम्ही त्या शेतकऱ्यांचे जे करंट प्रॉब्लेम आहेत, चॅलेंजेस ते फेस करतायत, त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की खूप असं तंत्रज्ञान शेतीमध्ये प्रगत होत चाललेलं आहे, नवनवीन तंत्रज्ञान येत चाललेलं आहे, तरी सुद्धा शेतकरी हा त्याला नफा मिळतच नाही आहे. तंत्रज्ञान येत आहे, त्याचा वापर पण होतो आहे, नवनवीन गोष्टी येत आहेत, पण जे लाईव्हलीहूड शेतकऱ्यांचा व्हायला पाहिजे, जो नफा त्याला प्रत्येक एकरातून प्रत्येक पिकातून भेटायला पाहिजे, तो भेटतच नाही आहे. आणि त्याच्या खोलात ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस गेलो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की आपला शेतकरी हा शेती फक्त उपजीविकेचं साधन किंवा त्याला आयुष्यात दुसरं काही करायला व्यवसाय नसल्यामुळे करतोय, पण शेतीला एक बिझनेस म्हणून किंवा एक नफ्याचं व्यवसाय म्हणून ते बघतच नाही आहेत. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली. माझे सहसंस्थापक आणि खूप चांगले मित्र निशांत पण याच्यासोबत माझ्यासोबत जोडलेत आणि आम्ही हे संस्था ग्राम IQ म्हणून सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना शेतीचा नफा कसा कॅल्क्युलेट करावा, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवून शेतकऱ्यांनी फक्त शेतकरी म्हणून नाही तर एक शेती उद्योजक म्हणून कसं पुढे यावं यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली.
0: निशांत सर, तुम्ही काय सांगाल यावर?
2: सर्वात आधी माझा मी परिचय देतो. माझं नाव निशांत बुरनासे, एक अमरावती जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मूळतः मी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे आणि जवळपास 10 वर्ष मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. सायंटिस्ट म्हणून मी काम केलेलं आहे. जे सचिन पाटील माझे मित्र आहेत यांच्यासोबत आमचं नेहमीच बोलणं होत होतं की आपण शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आता आपण बऱ्यापैकी आपल्याला अनुभव आलेला आहे, आपण चांगले शिकलेले आहोत, पण ज्या विज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या शेतीच्या कुठेतरी आपल्या कामात असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मिळून एक ही संकल्पना आम्ही साकारली आणि तिथूनच ग्राम IQ सुरुवात झाली.
0: आपला जो प्रवास आहे तो सुद्धा खरंच प्रेरणादायी आहे. तर सर, आजचा जो महत्वाचा विषय आहे त्याकडे वळूया. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या संदर्भात आपली जी संस्था आहे त्याच्या मार्फत आपण काय काय अशी उद्दिष्ट लोकांसमोर ठेवता किंवा काय काय असे प्रयत्न करता जेणेकरून हा जो विषय आहे हा साकार होईल.
1: जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडचा शेतीला एक बिझनेस म्हणून बघत नाही तर ते फक्त उपजीविकेचं साधन म्हणून बघतो. इतर व्यवसाय बघितले, साधा एखादा फेरीवाला जरी असेल किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा ट्रेडिंग कंपनी चालवणारा छोटा व्यावसायिक जरी असेल तरी सुद्धा तो त्याच्या व्यवसायातले पूर्ण निर्णय हे डेटा आधारात घेतो किंवा किती खर्च तो करतोय, रॉ मटेरियल किती आणलं किंवा कुठल्या गोष्टी किती रुपयाला विकत घेतल्या, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट त्याच्या स्टोअर पर्यंत किती पडली, त्याच्यानंतर त्याचा नफा जोडून त्याचा स्वतःचा खर्च जोडून नंतर त्याची किंमत ठरवतो आणि तो विकतो. पण आपला शेतकरी ज्यावेळेस शेती करतो त्यापैकी याच्यातलं काहीच बघत नाही. तो हवा तो खर्च करतो, म्हणजे 4 फवारण्या करायच्या असेल 4 फवारण्या, जे कुठला खर्च शेत जमीन तयार करण्यापासून तर काढणीपर्यंत आणि मार्केट मध्ये विकण्यापर्यंत जो जो त्याला पडेल तो तसा तसा करतो. त्याच्यावरती त्याचा कुठलाही कंट्रोल किंवा त्याचं कुठलंही रेकॉर्डिंग तो करत नाही आणि विकताना पण मार्केटमध्ये जे असेल त्याच भावात विकतो. म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अवेअरनेस करायला, त्यांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केलं की शेती व्यवसाय सुद्धा हा एक असाच व्यवसाय आहे जसे बाकीचे व्यवसाय आहेत. त्याचं सुद्धा अकाउंटिंग व्हायला पाहिजे, त्याचं सुद्धा तुम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक खर्च कुठला खर्च तुम्ही कमी करू शकाल, कमी खर्चात करू शकाल, जेणेकरून जास्तीत जास्त नफा तुम्ही प्रत्येक एकरातून किंवा प्रत्येक क्रॉप मधून तुम्हाला मिळेल. तर नुसतं हे उपजीविकेचं साधन नाही तर तुमचं व्यवसायाचं साधन, नफ्याचं साधन तुम्हाला बनलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यापासून तर शेती उद्योजकापर्यंतचा प्रवास करता येईल. याच्यासाठी आम्ही हे संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि हे मार्गदर्शन करत असताना आमच्या असं लक्षात आलं की नुसतं मार्गदर्शन करून शेतकरी सक्सेसफुल होणार नाही, म्हणजे मार्गदर्शन करून आता जसं या संदर्भातून आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून पण आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, पण त्याच्यासोबत सोबत त्याला तो एक प्लॅटफॉर्म पण द्यायला पाहिजे, ते टूल पण द्यायला पाहिजे. बरेचदा काय करायचं हे सगळ्याच जण करून सांगतात पण ते कसं करायचं कोणी सांगत नाही. म्हणून आम्ही कसं करण्यावरती आम्ही फोकस केला की एक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली ज्याच्यामध्ये शेतकरी जमीन मशागतीपासून तर शेतीच्या सगळ्या संरक्षणापासून तर काढणीपासून तर मार्केटमध्ये विकण्यापर्यंतचा पूर्ण खर्च त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतो, त्याची अकाउंटिंग करू शकतो जसं की एक बिझनेसमॅन करतो. त्याच्यातून प्रत्येक एकराला किंवा प्रत्येक क्विंटलच्या मागे तुम्हाला किती खर्च आला, ज्याला आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो, ते तुम्ही काढू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही विकायला जाल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडचा कापूस तुमच्याकडचा सोयाबीन ज्यावेळेस मार्केटला विकायला जाल, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली ते टूल ते ऍप तुम्हाला सांगेल की आज जर तुम्ही मार्केटमध्ये विकताय तर तुम्हाला किती प्रॉफिट किंवा किती नुकसान त्याच्यामध्ये होत आहे.

0: की आज विकल्यामुळे काही तुम्हाला फायदा होणार आहे की नाही, जेणेकरून कधी विकायचा हा निर्णय या टूलच्या माध्यमातून शेतकरी घेऊ शकतील. अशा प्रकारचं हे टूल मोबाईल ऍप वरती अवेलेबल आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हे वापरताना कुठलीही तांत्रिक अडचण जाऊ नये. शिवाय हे त्याच्या भाषेत पण अवेलेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त हे इंग्लिश त्याच्यासाठी येणं गरजेचं आहे अशा प्रकारचं पण नाही. तुम्ही जर मराठी भाषिक असाल तर तुम्ही मराठीतून ते वापरू शकता, तुम्ही हिंदी भाषिक असाल तर तुम्ही हिंदीमधून वापरू शकता, आणि त्याच्या भाषेत आहे आणि अगदी वापरायला सोपं असं टूल आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त एक शेतकरी बनून न राहता एक शेती व्यावसायिक बनावं असाच आमचं एक विजन आहे. आम्हाला दोघांनाही असं वाटतं आणि शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ज्या दिवशी आपला शेतकरी आपला शेतीचा माल विकताना त्याच्यावरती प्राईस टॅग लावेल, त्याच्यावरती त्याची किंमत लावेल, त्या दिवशी असं वाटेल की ह्या काम करताना आम्हाला खरंच काहीतरी यश मिळालेलं आहे.
1: निशांत सर, आपल्याला काय सांगायला आवडेल?
2: आता तुम्ही सध्याची परिस्थिती बघत असाल की 2 महिने आधी पण बातम्या नेहमी येत होत्या नाशिकमध्ये कांद्याची जी परिस्थिती होती की कांद्याचे भाव खूप कमी झालेत आणि शेतकरी वर्ग त्यांचं जे उत्पन्न एवढं कांद्याचं भरघोस उत्पन्न झालेलं आहे, पण उत्पन्न होऊन सुद्धा जो अपेक्षित त्यांना पैसा हवा होता किंवा अपेक्षित नफा होता त्यांना मिळाला नाही. आणि आपण न्यूजवर किंवा सोशल मीडियावर पण बघत आलोय की ते कांदा मग रस्त्यावर कुठेतरी टाकून देत आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला दिसत असतात. पण ह्या गोष्टी कधी ह्या झाल्यानंतर आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे ना. पण जर आपण असं बघितलं की कांदा या वर्षी पेरतो आपण, मागच्या वर्षी पण आपण कांदाच पेरला आणि पुढच्या वर्षी पण आपण कांदाच पेरत आहोत, ठीक आहे. मग ही परिस्थिती आपल्यावर का ओढावलेली आहे? उत्पन्न तर आपण मेहनत भरपूर केली एक शेतकरी म्हणून, आपल्याला उत्पादन पण भरपूर झालं पण नफा आपल्याला तो अपेक्षित मिळाला नाही. कुठेतरी कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकत आहे, आपली प्लॅनिंग कुठेतरी कमी जास्त होत आहे. उदाहरण द्यायचं झालं की पीक पण तेच आहे, बाजारभाव पण कमी जास्त राहत होतो. काही फॅक्टर्स असतात की निसर्गाच्या मारामुळे ह्या गोष्टी होत असतील, पण प्लॅनिंग ही सर्वात महत्वाची आहे की मागच्या वर्षी मी कांदा घेतला, मागच्या वर्षी मला कांद्याला या गोष्टीवर मजुरी म्हणा किंवा खत म्हणा किंवा कीटकनाशक म्हणा किंवा जो पण खर्च आला तो माझ्याकडे काटेकोरपणे लिहून असला आणि त्यावर आधारित माझ्याकडे उत्पन्न किती झालं हे मला माहित असलं तर मागी जे माझ्याकडे माहिती आहे त्याच्या आधारावर मी पुढच्या सीझन मध्ये पण तो निर्णय घेऊ शकेल की मला खरंच मागच्या वर्षी तर मी कांदा पेरला पण मला तेवढं उत्पादन झालं नाही, पण यावर्षी पण मी कांदाच पेरावा का? हा प्रश्न शेतकऱ्यांनी स्वतःला आधी विचारायला हवा. जर मला कांदा नुकसानच होत असेल तर मी कांदा किंवा कोणतंही पीक कशाला मी पेरू, आहे ना, तर मी दुसरं पीक घेईल किंवा आणखी काही मी गोष्टी करेल. तर अशा प्रकारचं एक मॅनेजमेंट आपण शेतकरी म्हणून ते करायला पाहिजे.
1: संपूर्ण शेती क्षेत्राला फायद्याची अशी गोष्ट आपण करत आहात. सचिन सर, एक उत्तर देताना आपण शेतकरी एक उद्योजक म्हणून पुढे यायला पाहिजे किंवा शेतीला बिझनेस म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे एक आपण मुद्दा मांडला, तर यासाठी आपल्याला काय वाटतं की एक शेतकरी कदाचित जो नवीनही आला असेल किंवा अनुभवी शेतकरी असेल त्यांनी काय काय असे टप्पे पार पाडावे जेणेकरून तो एका साध्या शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत जाईल?
0: थोड्या वेळा आधी निशांत जे आपल्याला उदाहरण देत होता की कांद्याच्या बाबतीत जे झालं, बरेचदा टमाटरच्या बाबतीत होतो कधीतरी भाव 200 जातो कधी 2 रुपये किलो पण नसतो, तर याच्यामध्ये क्लिअरली जे बाकीचे फॅक्टर ज्याला निसर्ग म्हणू आपण किंवा बाकीचे शेतीचे भाव असेल त्याचे फॅक्टर म्हणू हे तर आहेत, पण आपल्याकडे काही ना काहीतरी नियोजनाची कमतरता आहे. ऍज अ शेतकरी म्हणून नियोजनाची कमतरता आहे. आपण बरेचदा पारंपरिक पद्धतीने शेती करतो, जे आपले आजी आजोबा करत होते, आपले आई वडील करतायत, तेच आपण करतोय, राईट. पुढेच्या पिढ्या पण ते करेल, पण आपण मार्केट भिमुख म्हणजे बाजारात काय विकल्या जाईल किंवा बाजारात किती डिमांड आहे, कशा प्रकारच्या गोष्टींची डिमांड आहे, एक्सपोर्ट मध्ये काही डिमांड आहे का, अशा अनुषंगाने आपल्या क्रॉपची प्लॅनिंग घेत नाही. दरवर्षी तेच ते क्रॉप त्याच त्या पैशांमध्ये तशाच पद्धतीने केला जातो आणि नवनवीन तंत्रज्ञान कसं स्वीकारायचं आणि ते फिजिबल होईल की नाही आपण असा विचार करतच नाही. तर एक शेतकरी उद्योजक म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करणार नाही आणि त्याला प्रॉफिटसाठी तुम्ही सेट करणार नाही की मला याच्यातून नफाच व्हायला पाहिजे, मला नुकसान नकोच, मग ते मी टमाटर घेऊ की सोयाबीन घेऊ किंवा माझ्या नैसर्गिक परिस्थितीनुसार जे जे पिकं मी घेतल्या जाऊ शकतो त्याच्यामध्ये कुठले रोटेशन आणून म्हणा किंवा त्याचा खर्च कमी करून म्हणा किंवा त्याला नवीन नवीन बाजारपेठेत विकायला घेऊन जाईल म्हणा, जोपर्यंत असे प्रयोग शेतकरी करणार नाही ना तोपर्यंत तो शेती उद्योजकापर्यंत पोहोचणारच नाही किंवा तो एक नफ्याची शेती करणारच नाही. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे माझे बाबा शेतकरी असल्यामुळे आणि बऱ्याच शेतकऱ्यांशी आम्ही बोलताना असं सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा असा समज झालेला आहे की 5 हंगामांपैकी म्हणजे 5 वर्ष शेती केल्यानंतर 2 वर्ष शेती करण्यात तरी थोडीफार फायद्याची असते, 3 पिकं तर हमखास डुबतात, असा एक लोकांनी ऍक्सेप्ट करून घेतलेलं की असंच का बरं 5-5 आपल्या गोष्टी नफ्याच्या होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी गोष्टी केल्या जाऊ शकतात आणि डेटा आधारित म्हणजे मोठमोठ्या जे बिझनेसेस आहेत, एंटरप्राइजेस आहेत, जगभरातले बिझनेस आहे, प्रत्येक निर्णय घेताना डेटाच्या आधारावरती माहितीच्या आधारावरती घेतात. मग आपण शेतीचे निर्णय घेताना असं गाफील का राहतो? का आपण शिकलेलो नाही, आपल्याला माहिती नाही? आपले शेतकरी शिकलेले आहेत, त्यांना अकाउंटिंग करतो. बरेच शेतकरी आम्ही असे बघितलेले आहेत की जे पेन अँड पेपर वरती शेतीचा हिशोब ठेवतात, दरवर्षी त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकतात ते करतात, कॅटेगराईज करून ठेवतात. तर हे करत असताना आपण लेगसी प्रत्येक नवीन येणाऱ्या शेतकऱ्याला किंवा जुन्या शेतकऱ्यांना पण का शिकवत नाही हो, का आपण त्याच्यापासून वंचित राहतोय? जोपर्यंत आपण डोक्यात फिट करणार नाही ना शेतीतून नफा नफा व्हायला पाहिजे, तोपर्यंत नफा

0: होणं शक्यच नाहीये. त्यासाठी ही पहिली पायरी आहे की शेतकऱ्यांनी शेतीचा हिशोब ठेवणे, प्रॉफिटेबिलिटीकडे लक्ष ठेवणे, त्याच्यानुसार तंत्रज्ञान, त्याच्यानुसार पीक नियोजन करणे हे फार आवश्यक आहे. या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, एक कुठलं तरी शेतीचं तंत्रज्ञान तुम्ही कमी केलं तरी चालेल, पण शेतीचा हिशोब रोजच्या रोज लिहिणे किंवा जेव्हा होतोय तेव्हा लिहिणे आणि त्या डेटा आधारित शेतीवरचे निर्णय घेणे हे फार आवश्यक आहे. याला दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि हे आम्ही फार जबाबदारीनं बोलतो आहे. आम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे. ज्यावेळेस मी तुमच्याशी आता इथे बोलतोय त्यावेळेस माझा भाऊ, माझे वडील कदाचित शेतीत काम करत असतील, तर तेवढ्या जबाबदारीने आम्ही करतोय. आणि आम्ही बिझनेसेस बघितले जे करोडो रुपयाचे बिझनेसेस मोठे होतात, ते मोठे होताना बघितलंय जे डेटा आधारावर करतात. आपल्या शेतकऱ्यांनी जर डेटा आधारित, अकाउंटिंग आधारित, नफा आधारित शेती जर करायला सुरुवात केली, ऑटोमॅटिकली गोष्टी त्याला कळेल की आपण कुठले निर्णय घ्यायला पाहिजे ज्याच्यातून आपला नफा होईल आणि तो शेती उद्योजक बनेल. एक दिवस अशी येणार नाही की शेती परत उत्तम होते आहे. शेती ही उत्तम, जसं आधी म्हणायचे शेती उत्तम, व्यापार दुय्यम आणि बाकी गोष्टी, अशा आपण एक पद्धती किंवा असा एक नोशन आपल्यामध्ये होता, तशीच शेती उत्तम हा दिवस येईल ज्यावेळेस शेतकरी शेतीला नफ्याचं एक साधन म्हणून किंवा व्यवसाय म्हणून बघेल.
1: सचिनने जे बोललो त्याचाच पाठपुरावा मी इथे करत आहे की आधी आपण म्हणायचो की उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, पण आता या काळामध्ये ही गोष्ट उलट झालेली आहे. म्हणजे आपला जो पर्याय असतो की आपल्या घरी आपला छोटा भाऊ असेल किंवा आपण स्वतः असेल, तर आपण हा प्रयत्न करतो की सर्वात आधी आपण नोकरी करायला पाहिजे, नाही जमलं तर कुठं छोटा मोठा व्यापार, आणि काही जमलं नाही तर मग एक सरते शेवटी एक शेवटचा निर्णय म्हणून आपण शेती. तर कुठेतरी ही चिंतेची ही बाब आहे. सचिन बोलत असताना डेटा आधारित निर्णय आपण घ्यायला पाहिजे याच्यावर भर देत होते, आणि त्याचं एक खूप सोपं आणि एक ग्लोबल समीकरण आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे अर्थकारण आहे, फक्त शेतीचंच अर्थकारण नाही तर तीन गोष्टींवर आधारित असते, मागणी, पुरवठा आणि त्याचे भाव. जर एखाद्या गोष्टीची मागणी जास्त असेल तर त्या गोष्टीचे भाव जास्त असतात, बरोबर, आणि एखाद्या गोष्टीचा पुरवठा जास्त असेल तर त्याचे भाव कमी होतील. तर आपण आता जी शेती करत आहोत तर सहसा काय होते ना आपल्या ग्रामीण भागामध्ये की एखाद्या वर्षी आपल्याला एखाद्या पिकामध्ये खूप जास्त उत्पादन झालेलं, ठीक आहे, तर आपण काय करतो की त्याच बघून अरे याला तर खूप जास्त फायदा झाला, यानं तर हे पीक लावलं होतं, तर मग जवळपास त्याच्यासोबत 50-60 आणि 100 लोक आणखी तेच पीक लावतात. आता काय झालेलं आहे ना की पुरवठा जास्त झाला, मागच्या वर्षी भाव भेटला कारण पुरवठा कमी होता, आणि यावर्षी काय झाला, पुरवठा जास्त होता, मागणी कमी झाली, भाव खाली आला, ठीक आहे ना. हे शेतीमध्ये पण होतं, पण आता हा निर्णय आपल्याला किंवा या निर्णयावर आपण कसं जाऊ की कोणतं पीक कधी घ्यायला पाहिजे, कोणत्या सीझन मध्ये घ्यायला पाहिजे, कोणाची मागणी जास्त राहील, तर यासाठी डेटा संकलन किंवा माहिती संकलन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि माहिती संकलन कशी होईल, जोपर्यंत आपण एक शेतकरी म्हणून आपण जे हिशेब ठेवत आहोत तीच तुमची माहिती आहे, प्राथमिक माहिती. ती प्राथमिक माहिती तुम्ही तंत्रज्ञान, जे ग्राम आयकीचं तंत्रज्ञान आहे किंवा आणखी काही तंत्रज्ञान असेल याच्या तुम्ही संकलन करत राहिले तर तुम्हाला एक विजिबिलिटी येईल उद्या की नाही नाही यावर्षी याला राहू शकते, भाव राहू शकतो, किंवा यावर्षी याला भाव राहू शकत नाही, ती निर्णय क्षमता आपल्या एक शेतकऱ्यांकडे.
0: मला अलर्ट्स पण लोकांना डेव्हलप करता येईल की फॉर एक्झाम्पल आपल्या नागपूरच्या शेजारी कडमेश्वर आहे आणि तिथे जर 100 शेतकरी टमाटर घेत असेल आणि त्याचं सगळं कन्झम्पशन नागपूर शहरामध्ये होणार आहे, म्हणजे टमाटर काही इथून डायरेक्ट आपण काश्मीरमध्ये विकणार नाहीत किंवा हिमाचलमध्ये विकणार नाही, म्हणजे दळणवळणाचे साधनं असल्यामुळे आपण एक्सपोर्ट पण करतो, पण सर्वसाधारण 8% आपला इथेच होईल. तर अशा प्रकारची एक नियोजन पद्धत आणि अलर्ट्स पण आपल्याला देता येईल की आपल्याकडे कन्झम्पशन किती आणि यावर्षी किती लोक ऑलरेडी टमाटर घेत आहेत, तर ते तुम्ही घेईल तर तुम्हाला जो पुरवठा आहे त्याला कसं कंट्रोल करता येईल ओव्हरऑल आपल्या एका क्लस्टरमध्ये, अशा प्रकारचे पण अलर्ट्स किंवा एका प्रकारचा डॅशबोर्ड शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला या माध्यमातून, म्हणजे त्यांची प्राथमिक माहिती आपल्याकडे रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांना प्रोड्यूस, म्हणजे कलेक्टिव्ह लोकांचा डेटा एकत्रित करून एक अलर्ट सिस्टम किंवा एक डॅशबोर्ड, त्याला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, जसं MIS आपण बिझनेसमध्ये वापरतो तशा प्रकारचा एक MIS पण त्या शेतकऱ्यांना देता येईल. बिझनेसची संकल्पना काय आहे, बिझनेसमध्ये एक रॉ मटेरियल येतो त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग करतो, फिनिशिंग करतो आणि त्याला एक फिनिश प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये विकतो, राईट. साधारण सर्वसाधारण बिझनेस अशाच प्रकारचे असतात. एक ट्रेडिंग टाईपचा बिझनेस असतो की आपल्याकडे ज्या वस्तूंची डिमांड आहे ते आपल्याकडे होत नसताना आपण दुसरीकडून कुठून तरी त्याचा सप्लाय तयार करतो आणि आपल्या बाजारात ते विकतो, अशाच प्रकारचे आपण बिझनेस करतो. तेच काम आपला शेतकरी करतोय की शेतकरी बियाणं टाकतो, त्याच्यावरती वर्षभर राबून प्रोसेसिंग करतो आणि त्या बियाण्याला फिनिश प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये आणतो, म्हणजे त्याचं फिनिश प्रॉडक्ट म्हणजे अगदी आपला घरी बनत असलेली पोळी नसून त्याचे गहू आहेत, राईट, एवढंच आहे फक्त, पण ते फिनिश प्रॉडक्टच तो बनवतोय, म्हणजे प्रोसेसिंग करूनच प्रॉडक्ट आणतो. आपला शेतकरी हा मुळातच व्यावसायिक आहे, फक्त आपण त्याला शेतकरी शेतकरी म्हणून तो कदाचित त्याच्यापासून दूर जातो आहे. मला असं वाटतं जे जुनी संकल्पना आपली आहे किंवा शेतकरी व्यावसायिकच आहे ते परत बिंबवण्याचा प्रयत्न कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये व्हायला पाहिजे. आणि शेतीचा हिशोब हे कशी आवश्यक गोष्ट आहे किंवा नफाची शेती करणं हे कशी आवश्यक आहे परत परत शेतकऱ्यांना बिंबवलं पाहिजे. आपण आकाशवाणीच्या माध्यमातून ते करताय त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद होतो आहे.
2: सर, खरं तर या विषयाच्या बाबतीत आपण जवळपास सगळीच माहिती आणि शेतकरी मित्रांना जागृत करणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळ्याच बोलून झाल्या, पण तरी आताची वस्तुस्थिती पाहता, वातावरणाचे बदल पाहता आणि आपण आपल्या शेतकरी मित्रांसोबत संवाद साधत असता, या सगळ्याला पाहून आपण शेतकरी मित्र

0: आहेत आपले बंधू भगिनी, त्यांना काय सल्ला, उपदेश किंवा संदेश द्याल?
1: मला असं वाटतं की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शेतीचे हे जे दिवस आहेत हे खूप चांगले दिवस येणार आहेत. नवनवीन तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान झालं, किंवा अॅग्रिकल्चर सायन्समध्ये बीटी कॉटन असेल किंवा बाकी वेगळे वेगळे तंत्रज्ञान आहेत, इरिगेशन मध्ये खूप सारे संशोधन चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारं तंत्रज्ञान शेती क्षेत्रामध्ये येत आहेत. आपली जी नवीन जनरेशन आहे म्हणजे येणाऱ्या लोकांनी पण शेतीला एक व्यवसाय भूमी किंवा एक व्यवसाय म्हणून आपलं ऑक्युपेशन म्हणून बघून शेतीमध्ये यावं, आणि आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा आपल्याला याच्यामध्ये करता येईल आणि कशी एक शेतीला एक प्रॉफिटेबल व्हेंचर बनवता येईल याच्यासाठी नवीन तरुणांनी सुद्धा यावं.
2: मी असं म्हणेल की शेतीला पर्याय नाही, तुम्ही दुसरी कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टीला पर्याय आणू शकता, तंत्रज्ञानाला पर्याय आणू शकता, तुम्ही अन्नाला पर्याय आणू शकत नाही. आणि अन्न बनवण्याचं जे शास्त्र आहे ते शेतीशास्त्र आहे, तेव्हा शेतीला हा पर्याय नाही. आणि शेती ही शेवटपर्यंत राहील जोपर्यंत मानव राहील. त्यामुळे भारतात पण शेतीसाठी भरपूर साऱ्या संधी आहेत. आणि सचिनने सांगितल्याप्रमाणे की आपण परंपरागत शेतीचा जो आपला अनुभव आहे त्या अनुभवाला तंत्रज्ञानाची आपण जोड द्यायला पाहिजे. जोड देताना कोणती गोष्ट आपल्या कामाची आणि त्यातून जास्तीत जास्त आपल्याला नफा कसा मिळेल या दृष्टीनेच आपण एक प्रॉफिट ओरिएंटेड शेती करायला पाहिजे असं मला वाटतं.
0: खूप खूप धन्यवाद सर. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणी नागपूरच्या केंद्रात आलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत पोहोचवली, याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद सर, आम्हाला तुमच्या शो मध्ये बोलावल्याबद्दल.
2: धन्यवाद.

0: तर मंडळी, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती या महत्वाच्या विषयी आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून. मंडळी, पशुपालन करताना त्यांच्या खाद्याकडे आपल्याला विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपली जनावरं काय खातील यावर ते आपल्याला काय पुरवू शकतात हे अवलंबून असतं. या संदर्भात आजचा पुढला कार्यक्रम ऐकूया, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. या विषयीची माहिती ऐकूया तज्ज्ञ डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शायनी जोगी, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यकीय जैव रसायनशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की जीवनसत्व आणि खनिजे म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा.
1: चांगला प्रश्न. आपण जनावरांना हिरवा चारा, सुका चारा, कडवा पशुखाद्य देतो. यातून त्यांना ऊर्जा आणि प्रथिने मिळतात. पण शरीर व्यवस्थित चालवण्यासाठी, वाढीसाठी, रोग प्रतिकार शक्तीसाठी, प्रजननासाठी आणि दूध उत्पादनासाठी काही सूक्ष्म घटकांची गरज असते. यांनाच आपण जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स आणि खनिजे, मिनरल्स असे म्हणतो. ही पोषक तत्वे शरीरातील अनेक एन्झाइम्स आणि जैव रासायनिक क्रियांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांना शरीराचे सूक्ष्म पण अत्यावश्यक सहायक असे म्हणता येईल. हे जरी कमी प्रमाणात लागतात तरी त्यांचे कमतरता झाली तर मोठे नुकसान होऊ शकते.
0: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही जनावरांना भरपूर हिरवा चारा, कडबा आणि पशुखाद्य देतो, मग वेगळे खनिज मिश्रण देण्याची गरज काय?
1: अगदी योग्य प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनो, थोडा मागे जाऊन विचार करूया. पूर्वी जनावरे दिवसभर मोकळ्या रानात चरायला जायची. चरताना ती फक्त एकाच प्रकारची चारा खात नसत, तर वेगवेगळ्या प्रकारची गवत, झाडाची पानं आणि इतर वनस्पती खात असत. कधी माती चाटायची तर कधी खडकामधील क्षारही मिळायचे. म्हणजे निसर्गच त्यांच्या खनिजांची गरज पूर्ण करत होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनेक जनावरे गोठ्यातच राहतात. त्यांना आपण देतो तोच चारा आणि पशुखाद्य मिळतं. त्यामुळे पूर्वीसारखी विविधता त्यांच्या आहारात राहत नाही. परिणामी काही महत्वाचे खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणूनच जनावरांना केवळ पोटभर खायला देणं पुरेसे नाही. खनिजांचे प्रमाण भागानुसारही बदलत असते. आपल्या भागातील जमिनी आणि चाऱ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, आयोडीन यासारख्या महत्वाची खनिजांची कमतरता असू शकते. तर त्यांच्या शरीराला लागणारी सर्व खनिजे योग्य प्रमाणात मिळत आहेत का हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच जनावरांच्या गरजेनुसार संतुलित आणि आपल्या भागासाठी योग्य असलेला खनिज मिश्रण नियमितपणे देणे खूप महत्वाचे आहे.

0: यामुळे खनिजांची कमतरता टाळता येते आणि जनावरांच्या आरोग्य उत्पादन आणि प्रजनन क्षमता चांगली राहते.
1: आपण सांगितलं की खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मग या खनिजांचा दूध उत्पादनावर नेमका कसा परिणाम होतो याबद्दल सांगा.
0: खूप जवळचा संबंध आहे. दूध निर्मिती ही शरीरातील अत्यंत सक्रिय जैवरसायनिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी अनेक खनिजे व जीवनसत्वे आवश्यक असतात. विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस महत्वाचे असतात. खनिज मिश्रण नियमित दिल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. दुधातील गुणवत्ताही सुधारते. जनावरांची भूक चांगली राहते. जनावराची झीज कमी होते. दूध देण्याची काळात शरीरावर येणारा ताण कमी होतो.
1: मॅडम, आपण सांगितलं की खनिज मिश्रणामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते आणि जनावरांचं आरोग्यही चांगलं राहतं. पण अनेक शेतकरी अशी तक्रार करतात की गाय किंवा म्हैस वेळेवर माजावर येत नाही किंवा गर्भधारणा होण्यास उशीर होतो. अशा प्रजनन समस्यांमध्येही खनिजांचा काही संबंध असतो का?
0: नक्कीच असतो. खनिजांच्या कमतरता हे वंध्यत्व आणि प्रजनन समस्यांचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. उदाहरणार्थ, जनावर वेळेवर

0: दूध उत्पादन वाढण्यास मदत होते आणि जनावरांचं आरोग्यही चांगलं राहतं. पण अनेक शेतकरी अशी तक्रार करतात की गाय किंवा म्हैस वेळेवर माजावर येत नाही किंवा गर्भधारणा होण्यास उशीर होतो. अशा प्रजनन समस्यांमध्येही खनिजांचा काही संबंध असतो का?
1: नक्कीच असतो. खनिजांच्या कमतरता हे वंध्यत्व आणि प्रजनन समस्यांचे एक महत्वाचे कारण असू शकते. उदाहरणार्थ, जनावर वेळेवर माजावर येत नाही, गर्भधारण उशिरा होते, वारंवार रिकामी राहते, गर्भपाताचा धोका वाढू शकतो. तसेच आपण अनेकदा भटक्या गायींना कचरा, प्लास्टिक, कागद, लाकूड, हाडे किंवा खाद्य नसलेला वस्तू खाताना पाहतो. या विकृत खाण्याच्या सवयीला पायका असे म्हणतात. हे बहुधा फॉस्फरस सारख्या महत्वाच्या खनिजांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. पायकामुळे पोटांचे गंभीर आजार होऊ शकतात आणि काही वेळा जनावरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. योग्य खनिज मिश्रण आणि जीवनसत्वांचा पुरवठा केल्यास अशा समस्या कमी होण्यास मदत होते.
0: मॅडम, यानंतर सांगा की लहान वासर, करडे आणि कोकरांसाठी याचं काय महत्व आहे?
1: लहान जनावरांच्या वाढीसाठी खनिजे आणि जीवनसत्वे अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे हाडे मजबूत बनतात, वाढ योग्य प्रकारे होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढ चांगली होते. कमतरता असल्यास वाढ खुंटणे, अशक्तपणा आणि वारंवार आजार होऊ शकतात.
0: खनिजांबद्दल तर आपण जाणून घेतलं, आता जीवनसत्वांबद्दलही थोडस माहिती द्या, त्यांची नेमकी भूमिका काय असते?
1: जसं आपल्या शरीराला जीवनसत्वाची गरज असते तशीच जनावरांनाही असते. उदाहरणार्थ, जीवनसत्व ए हे जनावरांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी, रोगांशी लढण्याची शक्तीसाठी आणि प्रजनन व्यवस्थित होण्यासाठी महत्वाचं असतं. त्यानंतर जीवनसत्व डी हे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होण्यासाठी मदत करतं, त्यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात. आणि जीवनसत्व ई हे स्नायूच्या आरोग्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रजननाशी संबंधित अनेक कार्यांसाठी उपयुक्त असतं. याशिवाय बी गटातील जीवनसत्वे आणि जीवनसत्व सी ही शरीरातील ऊर्जा निर्मिती, चयापचय प्रक्रिया आणि मज्जा संस्थेच्या कार्यासाठी महत्वाच्या असतात. यापैकी काही जीवनसत्वे जनावरांच्या पोटातील सूक्ष्म जीवांद्वारे तयार होत असली तरी काही परिस्थितीमध्ये त्यांची कमतरता निर्माण होऊ शकते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जीवनसत्वे ही जनावरांच्या शरीरातील अनेक महत्वाच्या क्रिया सुरळीत चालू ठेवणारी अदृश्य मदतनीस आहेत. त्यांची कमतरता भासली तर जनावरांच्या आरोग्यावर, वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
0: मॅडम, यानंतर शेळी आणि मेंढी पालन करणारे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत यांना काही विशेष संदेश द्याल का?
1: अनेकांना वाटते की खनिज मिश्रण फक्त दुभत्या गाई म्हशींसाठी असते, पण शेळ्या आणि मेंढ्यांनाही त्यांची गरज असते. त्यामुळे वाढ चांगली होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्यांची त्वचा निरोगी राहते आणि केस किंवा लोकर चमकदार व दाट राहतात. गळू ज्यांना गोयटर असं म्हणतो, यासारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते.
0: मॅडम, यानंतर कुक्कुट पालकांसाठी याचं काय महत्व आहे हे सांगा.
1: कोंबड्याच्या खाद्यात संतुलित जीवनसत्वे आणि खनिजे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन वाढते, अंड्याचे टर्फले मजबूत होतात, वाढ चांगली होते, मृत्यूदर कमी होण्यास मदत होते.
0: मॅडम, शेतकरी बांधवांना हे कसं ओळखता येईल की त्यांच्या जनावरांमध्ये जीवनसत्वे किंवा खनिजांची कमतरता आहे?
1: खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. जनावरं आपल्यासारखी बोलून सांगू शकत नाहीत, पण त्यांच्या वागण्यात आणि उत्पादनात काही बदल दिसू लागतात. उदाहरणार्थ, दूध उत्पादन कमी होणे, भूक मंदावणे, वजन घटणे किंवा जनावर वेळेवर माजावर न येणे ही खनिजे आणि जीवनसत्वांचे कमतरतेचे काही सामान्य लक्षण असू शकतात. लहान जनावरांची वाढही अपेक्षाप्रमाणे होत नाही. तसेच अंगावरील केस निस्तेज दिसतात, त्वचेची चमक कमी होते आणि काही जनावरे वारंवार आजारी पडतात. कॅल्शियम, फॉस्फरस किंवा जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच दुभत्या जनावरांमध्ये दुग्ध ज्वर यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अर्थात ही लक्षणे इतर आजारांमुळे ही दिसू शकतात. त्यामुळे अशी चिन्हे आढळल्यास अंदाज बांधण्यापेक्षा पशुवैद्यकांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.
0: मॅडम, जनावरांमध्ये जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय द्यावं? ही पोषक तत्व कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतात?
1: आजकाल खनिजे आणि जीवनसत्वे विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. सर्वात सामान्य म्हणजे खनिज मिश्रण, जे पावडरच्या स्वरूपात मिळते आणि ते पशु खाद्यात किंवा चाऱ्यामध्ये मिसळून देता येते. याशिवाय चाटण वीट देखील उपलब्ध असतात, ज्यातून जनावरे आवश्यकतेनुसार खनिजे मिळवू शकतात. काही विशेष परिस्थितीमध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जीवनसत्वे आणि खनिजांचे पूरक आहार किंवा इंजेक्शनही दिले जाऊ शकतात.

0: मात्र कोणते उत्पादन किती प्रमाणात आणि किती काळ द्यायचे आहे, जनावराचे वय, उत्पादनाची अवस्था आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलते. यामुळे पशुवैद्यक किंवा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य पूरक आहार निवडणे महत्वाचे आहे.
1: मॅडम, या विषयाबाबतीत कोणाला आणखी काही गैरसमज असतील तर तेही दूर करा.
0: हो, काही शेतकरी म्हणतात की जनावर दिसायला ठीक आहे, मग खनिज मिश्रणाची गरज काय? पण कमतरतेचे परिणाम लगेच दिसत नाहीत. हळूहळू दूध कमी होते, प्रजनन बिघडते, वाढ मंदावते आणि आर्थिक नुकसान सुरू होते. केवळ उपचार म्हणून नव्हे तर नियमित पूरक आहार म्हणून खनिज मिश्रण वापरावे.
1: महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मंडळी, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व याबद्दलची माहिती आपण ऐकलीत डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. तर मंडळी, यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्र

महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले.

0: या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलन पुरवठ्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz 11443 आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:16 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी भजनांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला वाणी जयराम यांनी गायलेली शबाब अलवालपुरी यांची रचना, संगीतबद्ध केले रघुनाथ शेठ यांनी.

वाणी जयराम यांनी गायलेल्या या रचनेनंतर कार्यक्रमात ऐकूया नंदिनी शरण यांनी गायलेली रचना. गीत आणि संगीत श्री हरिओम शरण यांचं.

अनूप जलोटा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं भजन आता आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

अनूप जलोटा यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या रचनेबरोबरच हिंदी भजनांचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मोहम्मद रफी आणि सहकाऱ्याने गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं रवी यांचं आणि चित्रपट होता खानदान. कार्यक्रमात यानंतर मीरा श्याम या चित्रपटातलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय गोविंद नरेश यांनी आणि गायलंय कृष्णा कल्ले यांनी.

नया रास्ता या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं एन दत्ता यांनी, गायलं होतं मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया, एक फूल चार काटे. या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं. चित्रपट आहे गोपी आणि गायक कलाकार आहेत मोहम्मद रफी.

नागमणी या चित्रपटातलं अविनाश व्यास यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. गायक आणि गीतकार होते प्रदीप. कार्यक्रमात आता शेवटी मोहम्मद रफी यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय नौशाद यांनी आणि चित्रपट आहे बैजू बावरा.

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या शकील बदायूनी यांच्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित शरद सुतवणे यांनी गायलेला राग पुरी अधनाश्री.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शरद सुतवणे यांनी गायलेला राग पुरिया धनश्रेता आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.